सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948, 12 ऑगस्ट 2026। पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झाले आहेत। विविध भारतीच्या या प्रातकालीन सभेत मी श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या प्रसारणास प्रारंभ करूया सनईच्या मंगलस्वरांनी।

0: फन डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गम्मत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: मैत्रिणो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
11: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
10: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
12: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय? काय काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
10: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
13: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
14: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचं पगार 21,000 आहे, ESI फॅसिलिटी द्यावी लागेल.
13: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: आपण एक आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 झाले आहेत. श्री रामचरित मानस.
1: यह है विविध भारती. लीजिए सुनिए श्री रामचरित मानस का भाग 218.

0: अभी आपने सुन।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत

0: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
0: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातला हा 7वा श्लोक, याचा अर्थ असा, ज्यांनी आपलं अंतःकरण पूर्णपणे जिंकलं म्हणून जो सदा प्रसन्न चित्त असतो त्याला आपल्याच ठिकाणी परमेश्वर स्वरूपाचा अनुभव येतो आणि तो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान इत्यादी सर्व द्वंद्व सारखेच पाहतो. एका ओवीत माऊली ज्ञानेश्वरांनी या अवस्थेचं सुरेख शब्दात वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही. भगवंतांनी आधी मनावर विजय मिळवायला सांगितला आणि नंतर अंतःकरण चतुष्ट्यावर. अंतःकरण चतुष्ट म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि चित्त. यासाठी माऊलींनी स्वांतःकरण जिता असा शब्द उपयोजित केलेला आहे. जसं किल्ल्यात प्रवेश करताना त्याचं प्रवेशद्वार महत्वाचं असतं म्हणून शत्रू तिथे आधी तोफगोळे टाकतात, तसं विषयांचं प्रवेशद्वार म्हणजे मन. तेव्हा मनावर मारा केला किंवा त्याला ताब्यात घेतलं की बाकी सगळं ताब्यात येऊ शकतं. राजाचा सेनापती पडला की राजाची बाजू कमकुवत होते. त्याचप्रमाणे सर्वात मोठा विरोध हा मनाचाच आहे. बुद्धी ही मनामागोमागे येते, अहंकाराचा थोडा विरोध होतो, पण मनावर ताबा आला की अहंकारही कमकुवत होतो. अहंकार संपला की चित्ताचा काहीच विरोध नसतो, त्यामुळे हे अंतःकरण चतुष्ट ताब्यात येतं. अशी स्थिती आल्यावर माऊलींच्या शब्द भांडारातून बाहेर आलेला शब्द म्हणजे सकळ कामोपशांता. अशी स्थिती येते. अंतःकरण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं असता विषय खोटे वाटतात आणि विषय सुखाची वासना नाहीशी होते आणि अंतःकरण विषय सुखा वाचूनच अखंड प्रसन्न राहतं. असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला परमात्मा म्हणतात. अर्थात अज्ञान आणि सर्व वासना नाहीशा झाल्या असता जीवच परमात्मा स्वरूप

होऊन जातो, हेच परमात्मा परवता दूर नाही या चरणाने माऊलींनी सांगितलेले। साधक संजीवनी या ग्रंथात स्वामी रामसुखदास म्हणतात, ज्याचा आत्मा मित्रासारखा आहे, अर्थात ज्याच्या शरीरात मीपणा आणि माझेपणा नाही, तो अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख आणि मान अपमान हे प्राप्त झालं तरीही सम निर्विकार राहतो, असा मनुष्य सिद्ध कर्मयोगी आहे, अर्थात त्याला परमात्म्याचा अनुभव झालाय असं मानावं। कारण अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख आणि मान अपमान हे तर येत राहतातच, परंतु परमात्म तत्व जसंच्या तसं राहतं। या श्लोकात जितात्मनः प्रशांतस्य शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयोः ही लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत। जितात्मा म्हणजे ज्यानी स्वतःला जिंकलेला आहे असा, स्वतःवर विजय मिळवणं अति कठीण, ज्याची मन आणि बुद्धी लोककल्याणार्थ स्थिरावली त्यांनी स्वतःला जिंकलं असं म्हणता येतं। परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नित्यानित्य विवेक तसंच तीव्र वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे। मनामध्ये मोक्षाची परमेश्वर प्राप्तीची तीव्र तळमळ निर्माण झाली पाहिजे। परमेश्वराच्या कृपेनेच अशी अद्वैत ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते। संत तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अशा जितात्मनाचं उत्तम उदाहरण म्हणजे नचिकेता होय। दुसरं लक्षण प्रशांत आत्मा म्हणजे मनशांती। अंतःकरणात जोपर्यंत विकार असतात तोपर्यंत मनशांती लाभत नाही। राग आणि द्वेष हे दोन प्रधान विकार आहेत, त्याचं अधिष्ठान अहंकाराचं असतं। याला ज्यांनी जिंकलं तो प्रशांत मनस होय। मनावर संयमन प्राप्त झाल्याने अशा पुरुषाचं मन अत्यंत शांत आणि प्रसन्न होतं, तो सतत निर्विकल्प अवस्थेतच राहतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा विदुर होत। तिसरं लक्षण निर्द्वंद्वावस्था म्हणजे शीत उष्ण सुख दुःख मान अपमान हे सारे समान मानणारे, अशी द्वंद्व सहन करणारी अनेक संतांची उदाहरणं आहेत। पावसाच्या धारा जशा सागराला बोचत नाहीत तसंच मानापमानही अशा महात्म्यांना त्रासदायक ठरत नाही। अशा लक्षणांनी जो युक्त होतो तो परमात्मा समाहिता होतो। शीत उष्ण सुख दुःख आणि मानापमान या सहा गोष्टींमध्ये प्रशांत आणि निर्विकार राहिल्याने सिद्ध होतं की त्याला परमात्मा प्राप्त आहे। कारण अंतःकरणाला खरा आनंद झाल्याशिवाय साधक अशा सगळ्या परिस्थितीत साम्यावस्थेतल्या स्थितीत राहू शकतात। अशी अंतःकरण वृत्ती शांत कशी ठेवायची? मन हे वायुतत्वाचं आहे, ते रजोगुणाच्या आधाराने असतं। रजोगुण कमी झाला की मन शांत होतं। बुद्धी अपान वायू आणि तेज तत्वाची आहे, त्यामुळे तेज तत्व शांत झालं की बुद्धी निश्चयात्मक होते। सिद्ध सिद्धांत पद्धती सांगते, विवेक वैराग्य शांती क्षमा संतोष हे बुद्धीचे गुण आहेत। म्हणून बुद्धी निश्चयाचे आत्मज्ञान भावी आपणासी आपण, चित्त अपान वायू आणि जलतत्वाचं, चित्तवृत्ती प्रभूकडे असली तरी भक्ती सिद्ध होते। अनुसंधान हे चित्ताचं स्वरूप आहे। सिद्ध सिद्धांत पद्धतीप्रमाणे चिंतन धीर स्मरण त्याग आणि स्वीकार हे चित्ताचे गुण आहेत। अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे। अहंकार आणि मीपणाच्या आधारावर अंतःकरणाचे व्यवहार होतात। अहंकार अज्ञानी लोकांना फार त्रास देत नाही, पण शब्द पंडितांना त्रास देत राहतो। मनबुद्धी आत्माकार झाली की अहंकार स्वतः सहा मध्ये विलीन होतो। अंतःकरणाचा विग्रह म्हणजे बाह्य शरीर सात्विक आहार आणि सत्वगुण यांनी शुद्ध ठेवावं। ज्याप्रमाणे स्फटिकातून दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणातून निर्मलत्व बाहेर पडतं। मग कल्पनेचे तरंग नष्ट होतात, विकार नष्ट होतात, विकल्प शुद्ध मनोवृत्तीत राहत नाहीत, चित्त स्थिर होतं, मनाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली बैठक मोडत नाही, स्वरूपापासून अंतःकरण किंचितही दूर होत नाही। जसा फिरणाऱ्या नक्षत्राबरोबर ध्रुव तारा फिरत नाही, मग सुख दुःख मान अपमान थंड उष्ण भय शोक कायमचे नष्ट होतात। क्षीर समुद्राच्या लाटांनी मंदार पर्वत डळमळत नाही, तसं कल्पांत समयी अंतःकरणाचं धैर्य आणि सहनशीलता कायम राहते। शरीर शुचिरभूत आणि निष्काम कामात मग्न आणि शुद्ध अंतःकरण असलेला साधक हा आत्मज्ञानाचा कोठार असतो। मग सत्व रज तम या गुणांच्या उर्मी कायमच्या शांत होतात। अंतःकरण निर्मम निर्दोष निष्काम झालं की सर्व चराचरात आत्मरूपानी मीच आहे या

अनुभवाने द्वैत पूर्ण नामशेष होत, अनुसंधान राहण्यात सहजता येते, जीव शिवरूप होतो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत परमात्माच प्रकट होतो. यालाच समर्थ जीवीचे सांगणे हितगुज असं म्हणतात. आत्मानात्मा विवेकाने माणूस स्वतःच स्वतःचा मालक बनतो, सुख स्वतःमध्ये शोधतो, आनंद हेच आपलं स्वरूप आहे हे ओळखतो, स्वतः स्वतःला प्रकट करतो, म्हणजेच आत्मा त्याच्या पूर्ण स्वाधीन होतो. मौन हेच त्याचं दर्शन आहे, फक्त ते आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. जसं साखरेच्या कारल्यात कडूपणा नसतो, साखरे वाचून काहीच नसतं, तसं त्याच्या वर्तनात आनंद वाचून काहीच नसतं. देहबुद्धी नष्ट झाल्याने तो आपोआप मूळच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. भज गोविंदम या स्तोत्रात शंकराचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदति नंदति नंदत्येव. स्वामी चिन्मयानंद यांनी या श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय, शीतोष्ण हे शारीरिक स्तरावरचे, सुख दुःख हे मानसिक स्तरावरचे, मान अपमान हे बौद्धिक स्तरावरचे विकार आहेत. शरीर मन बुद्धी यावर ज्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवलंय त्याला शांतीच लाभते, त्याचाच जीवात्मा परमात्मा परमेश्वर स्वरूप होतो. आजच्या संदर्भात हा श्लोक, आपलं मन नियंत्रित असेल, आपला चांगला मित्र असेल, तर आपण कायमच प्रत्येक परिस्थितीत कसे आनंदी शांत राहू शकतो हे सांगणार आहे. उन्हाचा उकाडा असो की थंडीचा कडाका, सुखाची ऊब असो किंवा दुःखात होरपळणं असो, अर्थात शरीराचे त्रास असोत वा मनाची अस्वस्थता, जर आपलं मन शांत राहावं म्हणून प्रयत्न केले किंवा मी आता हे सोसणार आहे असं ठरवलं, तर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. कितीही उकाडा वाढलेला असो, मी त्रास करून न घेता माझी कामं ठरल्याप्रमाणे करत राहणार असं ठरवलं असेल, तर ती कामं व्यवस्थित पार पाडल्याचा आनंद आपल्याला मिळेलच.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या 6व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ढीक 7 वाजलेत.

0: जी। उन्हाळा हिवाळा असो पावसाळा जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा।
1: आता थोड्याच वेळात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते, आता ठीक 7:10 पुणे केंद्रावरनं दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्य

एक टक्का अधिक व्याज तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्य भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16 हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात जीसीसीसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 पुणे हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026 अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025-2035 याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार

0: आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत, असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकना नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकाने देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत.
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे.
0: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प

0: विकसित महाराष्ट्र घडेल. पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. चर्चेविनाच दोन विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता पुन्हा ऐकूया भुले बिसरे गीत. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते, सकाळचे 7:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 29 30 41।

0: मंडळी शैलेंद्र सिंह यांच्या आवाजातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाणं होतं 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटातलं. चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक होते राज कपूर, तर चित्रपट लिहिला होता ख्वाजा अहमद अब्बास यांनी. चित्रपटात राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया हे मुख्य भूमिकेत होते. अहो, याच चित्रपटातून तर डिम्पल कपाडिया यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. 1973 मधला सर्वाधिक कमाई करणारा आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर 1970 दशकातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉबी चित्रपट होता. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये श्रीमंत विरुद्ध गरीब या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर किशोरवयीन प्रेमकथेचा प्रकार प्रेक्षकांच्या समोर मांडला. आणि बघा ना, त्यानंतर पुढे अनेक वर्ष, अनेक दशक अशीच कथानक चित्रपटांमध्ये वापरण्यात आली. 1980 मध्ये या चित्रपटाचा परवाज दर गफास या नावाने पर्शियन भाषेत देखील रिमेक करण्यात आला. बरं का, बॉबी हा डिम्पल कपाडिया यांचा 70 दशकातला पहिला आणि एकमेव चित्रपट होता. अहो, त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि चित्रपट सृष्टी सोडली. मग पुन्हा 80 दशकाच्या मध्यात चित्रपट सृष्टीमध्ये त्या परतल्या आणि अजूनही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
4: मुझे कुछ पहलू है

0: 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय बर का मंडळी. आणि जे गाणं आपण ऐकलं ना ते स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी. गीतकार होते आनंद बक्षी. बॉबी या हिंदी चित्रपटाने सोव्हिएत बॉक्स ऑफिस वर पण भरपूर कमाई केली आणि 1975 मध्ये सर्वाधिक विकला जाणारा हा भारतीय चित्रपट ठरला. तसंच राज कपूरच्या आवारा या चित्रपटानंतर आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक विकला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशामुळे सोव्हिएत युनियन मध्ये ऋषी कपूर हे रातोरात स्टार बनले. जसे आवारा चित्रपटामुळे त्यांचे वडील राज कपूर स्टार झाले होते त्याचप्रमाणे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्तीच झाली म्हणा ना. सोव्हिएत युनियन बरोबरच इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर यासारख्या एशियन कंट्रीज मध्ये सुद्धा हा चित्रपट खूप चालला. मंडळी तुम्हाला माहिती आहे राज कपूर एकदा लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री जद्दनबाई यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांची मुलगी नरगिस भजी करत होती आणि तिनेच भजी करता करता येऊन दरवाजा उघडला. चेहऱ्यावरून केस बाजूला सारताना तिच्या हाताचं पीठ कपाळाला लागलं आणि तिच्या या रूपावर राज कपूर पूर्णतः मोहित झाले. म्हणूनच अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून तिने राज कपूर यांच्या पिक्चरमधनं पदार्पण केलं. हाच प्रसंग जसाच्या तसा त्यांनी बॉबी या चित्रपटात सुद्धा वापरला आणि चित्रपट यशस्वी झाल्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्याला अजूनही हा प्रसंग बघायला मिळतो. चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं एक सदाबहार गीत.
1: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, सकाळचे 7:40 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार
0: सर. आपण मोतीबिंदू या विषयावरती श्रोत्यांशी बोललेलो आहे, त्यांना माहिती पण दिलेली आहे. आज आपल्याकडे एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे, अनिल असं त्यांचं नाव, आणि ते विचारतात की मला मोतीबिंदू झालेला आहे पण माझ्या मनात दोन शंका आहेत. एक म्हणजे मोतीबिंदू एकदा होऊन गेल्यानंतर पुन्हा होतो का, किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर ते पुन्हा करता येतं का.
4: करेक्ट करेक्ट. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो. लक्षात घ्या, मोतीबिंदू म्हणजे काय? तर मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी नॅचरल लेन्स आहे, जी देवानी दिलेली लेन्स आहे, ती हळूहळू झिजत जाते आणि त्याची झीज होते, म्हणजे ती लेन्स अपारदर्शक होते. जी पारदर्शक लेन्स आहे ती अपारदर्शक होते, ती कुठल्याही कारणाने असू देत, पण युजुअली ओल्ड एज मध्ये ती युजुअली ट्रान्सपरंट राहत नाही, त्याला मोतीबिंदू म्हणतात. आता ती मोतीबिंदूची सर्जरी म्हणजे काय? तर आम्ही ती लेन्स काढतो जी देवानी दिलेली आहे, ती काढणे आणि नवीन लेन्स बसवणे, याला मोतीबिंदूची सर्जरी म्हणायचं.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील जर का मोतीबिंदू झाला असेल, त्याची सर्जरी करायची असेल, तर त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता देशपांडे आय हॉस्पिटलला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट निमित्त देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. फक्त 15 ऑगस्ट या दिवशी देशपांडे आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर, म्हणजेच कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 39 41 42, 8929304142.
4: तर या मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये मोतीबिंदू हा एकदाच होतो, कारण की एकदाच लेन्स आहे तुमच्या डोळ्यामध्ये.
0: बरोबर.
4: ती एकदा लेन्स काढून टाकली की परत लेन्स येणार नाही. आणि दुसरं की जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करताना तुम्ही लेन्स जी डोळ्यामध्ये इन्सर्ट करताय किंवा ती नवीन लेन्स टाकताय, ती लेन्स तुम्ही कधीही आयुष्यात बदलू शकत नाही, कारण की ती तुमच्या बरोबरच तशीच राहते. त्याच्यामुळे मोतीबिंदूचं ऑपरेशन आता करताना विचारपूर्वक करायला हवं, की आधी सारखं शिबिरामध्ये जाऊन केले आणि काही माहिती नाही की कुठल्या लेन्सेस अवेलेबल आहेत, कुठल्या पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जातीये, मग रोबोट वापरतायत का, फेमटो सर्जरी करतायत का, लेझर करतायत का, की साधी पद्धतीने करतायत, ह्या वेगवेगळ्या पद्धती पण प्रणाली पण त्याच्यामध्ये नवीन डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे मोतीबिंदूची सर्जरी ही एकदाच होते आणि मोतीबिंदू सुद्धा पेशंटला एकदाच होतो. त्याच्यामुळे ती सर्जरी करत असताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील जर का मोतीबिंदू झाला असेल, त्याची सर्जरी करायची असेल, तर त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता देशपांडे आय हॉस्पिटलला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट निमित्त देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. फक्त 15 ऑगस्ट या दिवशी देशपांडे आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर, म्हणजेच कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 39 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, ये हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
8: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल.

0: गम्मत गाणी।
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गम्मत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ।

0: अभेद अभिषेकी याच्या गोड आवाजातील प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खाडीकर यांचं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 7:50 होत आहेत. थोड्याच वेळात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल

0: माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत. आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत. तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचं आहे. त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी. आणि पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं असं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणतात, जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा, तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो. त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून. म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं. ते कोइंबतुर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते. तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय, तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप ऐकतो.
0: तर
2: टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
0: अच्छा.
2: ती मॅनमेड नसतात. म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये. तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात. आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात. ते हँडमेड नसतात. आणि ती वजनाला हलकी असतात. साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात. आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात, आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं त्याला. म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले, तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात. आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
0: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
2: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो असं की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार, त्यानंतर कमरेपर्यंत येणार, असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसचंच नेकलेस बघतो.
0: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: तुम्ही खूप छोट्या छोट्या उदाहरणांमधून आम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही कशी साधली जाऊ शकते. आज काय आम्हाला सांगणार आहात?
4: सो आज आपण असं म्हणूयात मॅडम की जेव्हा फ्रेंडशिपचा आपण विचार करतोय, फ्रेंडशिप डे मंथ सेलिब्रेशनचा आपण विचार करतोय, चूज द फ्रेंड वाईजली. मी द स्पेसिफिकली इथे म्हणालोय, कारण ह्याच्यात होतं कसं की माणूस हा निसर्गाने आणि सगळ्या नातेवाईकांनी माणसांनी हा व्यापलेला आहे. ह्या दोन्हीचा बॅलन्स आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण चूज द फ्रेंडशिप वाईजली असं जेव्हा म्हणणार आहोत. आणि जेव्हा चूज फ्रेंड वाईजली असं जेव्हा आपण म्हणतो आणि जरीही आपल्याला मैत्री तोडायची नाहीये पण आपण ती मैत्री सांभाळताना आणि टिकवताना काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेव्हा वाईज थॉट प्रोसेसचा विचार होतो म्हणजे मैत्री तोडू नका पण जर अशा मित्राने तो त्याची आपल्यावर चिडचिड होते किंवा तो आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध दर्शवतोय ज्याचा आपल्या मनावर ताण येणार आहे आणि मग आपल्याला त्रास होणार आहे, तर त्याच्याशी डिस्कशन मध्ये जाताना वाईजली जा किंवा किती वेळ त्याच्याबरोबर घालवायचा आहे याचा विचार करा आणि मग योग्य मैत्री निभवा. सो हे जेव्हा चूज इन्व्हेस्टमेंट वाईजली किंवा चूज मेक इन्व्हेस्टमेंट ऍज अ फ्रेंड वाईजली जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट साठीचा मित्र जोडताना, इन्व्हेस्टमेंटचा आर्थिक सल्लागार निवडताना, त्याच्याशी मैत्री वाढवताना तो वाईज कसा असला पाहिजे, म्हणजेच त्याची ज्ञानाची शिजोरी काय आहे, तो आपल्या इंटरेस्टमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून माझ्या रिक्वायरमेंटचा खरंच विचार करतोय का, आणि ज्याला आपण म्हणतोय की चूज फ्रेंड्स वाईजली. ओके, जेव्हा फ्रेंडशिप डे मंथचा आपण विचार करत आहोत आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा विचार करत आहोत म्हणजे आपली मैत्री ही पक्की राहणार आहे जर ते विचार तिथे जुळले तर, जर ते बॉन्डिंग कायमचं झालं तर आणि लॉंग लास्टिंग इन्व्हेस्टमेंट राहिली तर कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात. योग्य मैत्री ठेवताना ती मैत्री देखील कंपाऊंड होईल, त्या गुंतवणूक सल्लागाराशी सुद्धा आपलं कंपाऊंडिंग होईल आणि रिटर्न कंपाऊंडिंगच्या स्वरूपात आपल्या पदरात हे असतील.
3: या सुंदर अशा गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल श्रोतेहो सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वाक्षरी केली. या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते असं या विधेयकात म्हटलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासानं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्वावर त्यांनी यावेळी भर दिला. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी लागवडीखालील क्षेत्रामध्ये 5 लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित स्थलांतरित मयत तसंच दुबार मतदारांची यादी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन ASDD यादीतील नाव तपासावं. त्यामध्ये काही चूक आढळल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी अर्थात BLO शी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. हवामान. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात मात्र हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
7: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
8: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
9: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. FM बँड 101 MHz. श्रोतेहो सकाळचे 8:03 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
10: लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
11: आणि
12: स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड विजिलंट बिल्डिंग पुणे.

0: भक्तिगीतांच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली होनाजी बाळा यांची ही भक्तिरचना.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
4: मग मी पण जातो.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
6: महागाईचा वाढतोय गुंता,
7: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
6: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
8: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
6: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
8: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
6: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
8: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
6: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
8: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
6: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
8: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
6: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
9: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
10: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
9: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
10: फोन 93-56-360-175.
11: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
11: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
6: एपिल्स,
7: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
6: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
1: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
0: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
8: श्रोते, मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील कवी सुधांशू यांची रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: नव्या मान्सून ची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
4: नमस्कार श्रोते हो, वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळीद्वारा आयोजित सर परशुरामभाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे या आवारात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 3 या वेळात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे, त्यात नक्की सहभागी व्हा. जय हिंद.

0: आपण ऐकलं तर शोभा जोशी यांनी गायलेली राणी लिमये यांची रचना, संगीत होतं हितेश मास्टर यांचं. आपण ऐकत आहात लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची रचना. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत द कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा गदिमा गीतांचा कार्यक्रम.
1: कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत। डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी। त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल।
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807977।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रपंच या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची ही रचना। संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी।

0: आपण ऐकलं तर वैभव या चित्रपटातील बाळकराम आणि उषा मंगेशकर यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची ही रचना. संगीत होतं राम कदम यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
6: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
7: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
6: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
7: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
6: संपर्क

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: श्रोते हो, गदिमांजली या कार्यक्रमात आता ऐकूया तू सुखी रहा या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गदिमांची रचना. संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपण ऐकलं स्त्री जन्मा तुझी ही कहाणी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या सुरातील गदिमांची रचना, संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा। हर चाय के साथ
1: पालेकर। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात आता ऐकूया पुढचं पाऊल। या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेली गदिमांची रचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी।

0: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं ते शाहीर साबळे आणि सहकार्यांनी गायलेली गदिमांची ही रचना संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. या गीताबरोबरच द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा गदिमा गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो सकाळचे 8:58 होत आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान एका जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या व्यक्तीचं जीवन आणि त्यांचं योगदान अधोरेखित करणारा हा एक महत्वपूर्ण सोहळा ठरणार आहे. पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक बनवावं आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 आणि 2027-28 पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली, त्यामध्ये ते बोलत होते. महिलांना कार्यस्थळी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अर्थात पॉशमधील तरतुदींची अंमलबजावणी करणं सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयांसाठी बंधनकारक आहे. या तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या 83 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती मुंबईच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्यातील या तरतुदींची पूर्तता केली जात आहे की नाही याच्या तपासणीसाठी राज्यभरात 4,000 अधिक तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 21व्या शतकात वसुधैव कुटुंबकम हे फक्त भारतीय तत्वज्ञान नाही तर दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. आपली शहरं उत्तम सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याचं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. त्यांच्या हस्ते मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: convert life into celebration.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, सध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः 300 अधिक गाणी येतात. त्यात सर्वात मोठा सहभाग हा प्रेमगीतांचा असतो. गेली काही वर्षे ही गाणी जास्त लोकप्रिय होत आहेत. या गाण्यांपैकी काहींच्या चाली उत्तम असतात, काहींचे ध्वनी संयोजन गायन, तर काहींचे शब्द. काही गाण्यांमध्ये तर एकाहून अधिक गोष्टी उत्तम उतरलेल्या असतात. साहजिकच ही गाणी आपलं लक्ष वेधून घेतात. आयुष्याच्या प्रवासात थोडे अंतर आपल्यासोबत चालतात, आपला प्रवास सुकर करतात आणि मग एके दिवशी कुठल्या तरी वळणावर अलगत हात सोडवून घेतात. मात्र दर काही वर्षांनी एखादं गाणं असं येतं ज्यातली एकनेक गोष्ट जमून आलेली असते. असं गाणं कायमरित्या मनाच्या आतल्या कप्प्यात जाऊन बसलेलं असतं. यानंतरचा कुठलाच प्रवास आपण अशा गाण्याशिवाय करू शकत नाही, कारण त्या गाण्याशी आपण जीव लावलेला असतो. श्रोते हो, आजच्या आपल्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे शिलेदार आहेत गीतकार, लेखक, कवी संजय कृष्णाजी पाटील. ऐकूया त्यांची ही रचना.

जोगवा चित्रपटातील हे गीत गायलं आहे हरिहरन यांनी. रचना अर्थातच संजय पाटील यांची, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रुती हो, सिनेमातल्या प्रेमगीतांमध्ये तेच ते शब्द येणं बरेचदा अपरिहार्य असतं. अशावेळी महत्वाचं ठरतं की ते उतरतायत कोणाच्या लेखणीतून. सगळ्यांकडे तीच सुई आणि तोच धागा असूनही कुणी फार तर रफू करू शकते आणि कुणी लिलया कशीदा येऊन जातो. पहिल्या ओळीत अक्षरांच्या वारंवारितेत आपण गुंतायला लागतो आणि क्षणार्धात आपापल्या त्या नक्षीतलं सौंदर्य जाणवायला लागतं. खरं तर प्रेमात पडल्यानंतर कुणाचा तरी ध्यास लागणे हे ओघाने येणारच, पण गाण्यातलं प्रेम इतर प्रेमगीतांपेक्षा वेगळं आहे हे लक्षात येतं जेव्हा ध्यास लाभला कानावर पडतं. एखाद्याचा नुसता ध्यास लाभला म्हणून जे लोक जगण्याचा सोहळा करू शकतात त्यांचं प्रेम किती उच्च पातळीवरच असेल. फार कमी प्रेमगीतांमध्ये भावनेचा हिंदोळा इतक्या कमी वेळात कमी शब्दात प्रेमाकडून उंच समर्पणाकडे जातो. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत संजय पाटील यांच्या गीतांविषयी, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
5: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
4: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
5: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
5: 88 85 60 00 11.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स। 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते, आपण ऐकत आहोत संजय कृष्णाजी पाटील यांच्याविषयी। संजय पाटलांनी मन रानात गेलं ग हे निसर्गाच्या सहवासातून मनाला मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करणारे सुंदर गीत लिहिले आहे। या गाण्यात कवीचे मन हिरव्यागार रानाकडे आकर्षित झाल्याचे दिसते। रानातील हिरवाई, फुले, वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला प्रसन्न करतो। निसर्गाच्या सौंदर्यामुळे मनातील

चिंता आणि दुःख दूर होतात. रानातील मुक्त वातावरण मनाला स्वातंत्र्याची अनुभूती देते. निसर्गाशी एकरूप झाल्यामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळते. गळ्यात निसर्गाचे मनमोहक आणि जिवंत चित्र उभे केले आहे. कवीच्या मनातील निसर्गप्रेम आणि गीतातून सुंदरपणे व्यक्त झाले आहे. निसर्ग हा माणसाच्या मनाला नवं चैतन्य देतो असा संदेश कदाचित या गीतातून आपल्याला मिळतो. म्हणूनच मन रानात गेलं ग हे गीत निसर्गप्रेम आणि मनशांतीचा सुंदर अनुभव देणारे आहे.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: फोन 93956 175.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते, आपण ऐकत आहोत गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांच्याविषयी. संजय पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1966 रोजी मळगे खुर्द, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. ते मराठी साहित्यातील एक महत्वाचे साहित्यिक आहेत. त्यांनी आतापर्यंत लेझिम खेळणारी पोरं हा कविता संग्रह, शून्य प्रहर, एकांकिका संग्रह, आभाळ झेलण्याचे दिवस लेखसंग्रह, हरवलेल्या कवितांची वही कविता संग्रह, दशक्रियेची चित्रकथा, फक्त लढ म्हणा ही नाटकं, मायलेकी इत्यादी साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे पुढील गीत.

अमितराज आणि मधुरा कुंभार यांनी गायलेली संजय पाटील यांची रचना आपण ऐकलीत हिरकणी. या चित्रपटाकरिता संगीत दिलं होतं अमितराज यांनी.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: श्रोतेहो, संजय पाटील यांच्या हरवलेल्या कवितांची वही या कविता संग्रहाला कवयित्री इंदिरा संत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। लेझिम खेळणारी पोरं या कविता संग्रहाला तुका म्हणे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, बालकवी ठोंबरे पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तसंच साहित्य क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीसाठी यशवंत सन्मान या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट गीतलेखनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या कैलासवासी ग दि माडगुळकर या पुरस्काराने त्यांना 4 वेळा सन्मानित करण्यात आलं आहे। अशा या प्रतिभावान गीतकाराचं पुढील गीत आपण ऐकूया, जे गायला आहे अजय अतुल यांनी।

श्रोते, आज एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आपण ऐकलं तर संजय कृष्णाजी पाटील यांचे काही निवडक मराठी चित्रपट गीत. आणि श्रोते हो, या त्यांच्या गीतांबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोत्यो, सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करतो आहोत पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवई हा नाट्यगीतांचा कार्यक्रम.

0: पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर मनापमान या नाटकातील पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद, संगीत होतं गोविंदराव टेंभे यांचं।
0: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज।

0: पुन्हा आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुन्हा आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरच गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संगीत स्वयंवर या नाटकातील योजना शिवानंद पाटील यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: एकच प्याला या नाटकातील योगिनी जोगळेकर यांनी गायलेली भी श्री गुर्जर यांची ही चीज आपण ऐकलीत. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट.
3: 1,00,000 द्या वाचाल.
2: इतके पैसे.
3: बरं ठीक आहे एक लिंक पाठवली आहे लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा. दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोतेहो, नाट्यगीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर ययाती देवयानी या नाटकातील रामदास कामत यांच्या स्वरातील कुसुमाग्रजांची रचना. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 9:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत आज सकाळी हर घर तिरंगा मोटरसायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात झाली. वंदे मातरमच्या भावनेनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली आणि आजही ती राष्ट्राची ओळख अधिक दृढ करत आहे, असं यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले. लोकांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचं आणि तिचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पावसाळा सुरू असूनही चारधाम यात्रा उत्साहात सुरू आहे. यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असताना जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचं बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या निर्विवाद वास्तवात कोणताही बदल होऊ शकत नाही, अशी भूमिका भारतानं काल पुन्हा एकदा स्पष्ट केली. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी या भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत महत्वाचं असल्याचंही यावेळी सांगितलं. पुणे शहर आणि लगतच्या परिसराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या खडकवासला धरणाची घटलेली साठवण क्षमता हा गंभीर प्रश्न आहे. या धरणाची साठवण क्षमता गाळामुळे निम्म्यापेक्षा अधिक घटली आहे. ती पुन्हा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल राज्यसभेत केली. येत्या 14 ऑगस्ट रोजी पहिलं नांदी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती या स्वरूपात ते साजरं होईल, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली. जानेवारी 2027 पुण्यात 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून त्यापूर्वी महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि परदेशांमध्येही 99 नांदी साहित्य संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, सकाळचे 10:01 झालंय. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: प्रस्तुत आज पालकत्वाची धरून कास विज्ञानाची या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. निर्मिती क्लिनिकचे IVF स्पेशलिस्ट आणि गायनॅक एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर कुंदन इंगळे सर आहेत माझ्यासोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: मागच्या भागामध्ये आपण वंध्यत्वाची नेमकी कारणं काय असतात आणि त्यामधली मग पुरुषांमध्ये असणारी वंध्यत्वाची कारणं ही खूप महत्वाची आहेत हे सांगत असताना वंध्यत्वाची पुरुषांमधली कारणं तुम्ही सांगितलीत. आता त्याला अनुसरून मला असं विचारायचं आहे, मग ही कारणं एकदा कळली की त्यांनी मग टेस्ट काय कराव्यात, कशा पद्धतीने पुढे जावं?
7: सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात बेसिक टेस्ट जी असते ज्याला आपण वीर्य तपासणी असं म्हणतो किंवा सिमेन अनालिसिस, या टेस्टद्वारे आपल्याला शुक्राणूच्या संख्यांचं प्रमाण किंवा हालचाल करणाऱ्या शुक्राणूंचं प्रमाण आणि अबनॉर्मल मॉर्फॉलॉजी असलेल्या पर्सेंटेज ऑफ शुक्राणूंचं प्रमाण हे अशा 3 गोष्टींची माहिती इमिजिएटली मिळू शकते आणि ज्याच्यामुळे आपल्याला हे कळू शकतं की त्या पर्टिक्युलर पुरुषामध्ये असा कुठला फॅक्टर किंवा रिझन आहे का ज्याच्यामुळे त्यांना अपत्य प्राप्तीसाठी अडथळा निर्माण होतोय.
6: अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या सिम्पल टेस्ट आहेत ज्या बेसिक टेस्ट आपण ज्याला म्हणतो त्या केल्या जातात, सिमन अनालिसिस. आता या सिम्पल टेस्ट व्यतिरिक्त आणखी काही ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन करावी लागतात का आणि मग ती कोणती आहेत?
7: त्याला ऍडव्हान्स म्हणण्यापेक्षा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणूया, कारण ते स्पेशल सिनारिओ मध्ये केल्या जातात पर्टिक्युलर कारणांमध्ये.

0: मध्ये केल्या जातात. जसं सिमेन अनालिसिसच्या व्यतिरिक्त स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स, हे आता रिसेंटली गेल्या तीन चार वर्षापासून ह्या टेस्टचा आपल्याला माहिती मिळाल्यापासून आपण त्याचा खूप वापर करतो प्रॅक्टिसमध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला अशी माहिती मिळते की किती पर्सेंटेज स्पर्म्सच्या डीएनएला डॅमेज झालेला आहे. सो दॅट अशा प्रकारचं जर डॅमेज जास्त असेल तर त्याच्यापासून तयार केलेल्या गर्भाच्या क्वालिटीमध्ये नक्कीच फरक पडू शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्या ट्रीटमेंटचा प्रेग्नन्सी रेट हा सिग्निफिकंटली कमी होऊ शकतो. सो याच्याबद्दलची माहिती आपल्याला या टेस्टने मिळते.
1: आधुनिक आहे ही तपासणी असं आपल्याला म्हणता येईल की प्रिसाइजली आपल्याला लक्षात येतात की दोष काय असू शकतात याच्यामध्ये. मला वाटतं हे फायदे तर आहेत. याबद्दल तुमच्याकडून अजून ऐकायचंच आहे. तत्पूर्वी श्रोते हो, अपत्य प्राप्तीसाठी येणाऱ्या सर्व अडथळ्यांचं निदान करणं, त्याची कारणं आणि त्यातले आधुनिक उपचार या सगळ्यांसाठी संपर्क करा निर्मिती क्लिनिक चिंचवड पुणे 9370383301 या नंबरवर 9370383301 9370838301. डॉक्टर कुंदन इंगळे सर, आता तुम्ही सांगितलं की कुठल्या टेस्ट केल्या जातात किंवा इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारची असतात, तुम्ही जे आता ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन सांगता आहात याचे पेशंटला नेमके काय फायदे होतात?
0: कसं आहे, मी जे स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स बद्दल बोललो, जर एखाद्या व्यक्तीचा हा इंडेक्स जर 25% जास्त असेल तर हा इंडेक्स आपल्याला अशी उपचार पद्धती त्यांना दिली पाहिजे ज्याच्याने ही व्हॅल्यू 25% जर कमी आणली आणि मग आपण आयव्हीएफ सारखी ट्रीटमेंट केली तर आपल्याला चांगला गर्भ मिळून प्रेग्नन्सी मिळण्याचे चान्सेस हे ऑलमोस्ट 3 पटीने वाढतात.
1: अच्छा, आता तुम्ही जे सांगितलं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपण बघितलं की ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणू काही कमी जास्त प्रमाणात असतात किंवा त्याच्यामध्ये काही डिफॉर्मिटीज असतात ते आपल्याला कळतात, पण ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूच दिसत नाहीत अशा पेशंटसाठी काही वेगळी टेस्ट असते का?
0: हो, इनफॅक्ट अशा केसेस भरपूर प्रमाणात आढळून येतात की ज्यांच्या वीर्यामध्ये काही शुक्राणू नसतात. तर याची कारणं शोधण्यासाठी हॉर्मोनच्या टेस्ट येतात ज्याच्यात FSH हॉर्मोनची लेवल रक्तातली बघितली जाते. या व्यतिरिक्त आपण कलर डॉपलर सोनोग्राफीने त्यांच्या टेस्टीज आणि स्क्रोटमची पाहणी केली जाते आणि तिसरी आणखीन एक काही सर्टन सिनारिओ मध्ये आपण वाय मायक्रोडिलिशन नावाची टेस्ट करतो, त्याच्यामुळे काही फॅमिलीज मध्ये हा हे मायक्रोडिलिशन जेनेटिक आजार असल्यामुळे त्यांना होणाऱ्या पुढच्या अपत्यांमध्ये पण हा आजार जाऊ शकतो. सो याचं वेळीच निदान केलं तर ह्या जो इनहेरिटन्स आहे हा आपल्याला थांबवता येऊ शकतो,
1: म्हणजे ज्याला आपण म्हणतो जनरेशन टू जनरेशन पास होणारे जे काही आजार आहेत
0: ते थांबवता येतात.
1: ओके, सो मला वाटतं श्रोते हो आता सरांनी जे काही सांगितलं या सगळ्याचा उपयोग वंध्यत्वाची कारण नेमकी काय आहेत हे शोधण्यासाठीच होतो आणि म्हणूनच ही कारणं शोधण्यासाठीच तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या टेस्ट करणं सुद्धा. सर, मला वाटतंय याच मुद्द्यावर आज इथंच थांबूयात. श्रोते हो, अपत्य प्राप्तीसाठी येणाऱ्या सर्व अडथळ्यांचं निदान करणं, त्याची कारणं आणि त्यातले आधुनिक उपचार या सगळ्यांसाठी संपर्क करा निर्मिती क्लिनिक चिंचवड पुणे 9370383301 या नंबरवर 9370383301 9370838301. निर्मिती क्लिनिक प्रस्तुत आस पालकत्वाची धरून कास विज्ञानाची या कार्यक्रमात डॉक्टर कुंदन इंगळे यांच्यासोबत पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, गोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, गोलप सुगंधीचे शशिकांत घोलप आपल्या बरोबर आहेत. नमस्कार शशिकांत सर.
4: नमस्कार.
3: तुमच्या वडिलांनी गोलप सुगंधीची सुरुवात केली होती आणि त्यावेळेला विविध उदबत्ती मार्केटमध्ये होत्या उपलब्ध आणि तिथून ह्या व्यवसायाला सुरुवात झाली, पण जेव्हापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आला तेव्हा तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन करायला सुरुवात केली, हे जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या उदबत्ती तुम्ही तयार केली, त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होत्या का आणि हे स्वतः तयार करावं असं तुम्हाला का वाटलं?
4: त्याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरी होत्या की मसाला बेस होत्या की सेंटेड होत्या. सेंटेड उदबत्ती आजकालच्या काळात जी उदबत्त्या तयार होतात त्यामुळे मी त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिकल वापरून लोकांना अपाय होणार नाही, त्यातनं त्या वासामुळे सर्दी ॲलर्जी असे काही होणार नाहीत गोष्टी, त्याची काळजी घेतलेली होती. नॉर्मली बाजारात उदबत्त्या मिळतात पण त्याच्या जे कॅटेगरी प्रकार हा विचार केलेला नसतो असा माझा अनुभव आहे. ते मी सुधारणा करून त्या उदबत्तीचं प्रोडक्शन करतो.
3: मग आता हे जे तुम्ही सांगताय सेंटेड उदबत्ती, यामध्ये आपल्या खास विकल्या जाणाऱ्या कुठल्या उदबत्ती आहेत त्याची काही नावं सांगाल का?
4: असं

0: और यह है भूमिका आहे, मधुलिका आहे, चंदन आहे,
1: अच्छा
0: बकुल आहे।
1: हां, आणि हे सगळे त्या त्या फुलांचे जे वास आहेत तसेच तसे अनुभूती देणारे उद्बत्तीचे वास
0: 100%। कारण त्याच्यासाठी जो वास तयार केला जातो उद्बत्तीचा, तो आम्ही स्वतः तयार करतो।
1: वा, मसाला उद्बत्तीचाही तुम्ही उल्लेख केला, याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय। पण त्याआधी श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445। शशिकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की मसाला उद्बत्ती सुद्धा आपण सुरू केली आणि ही अत्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते, म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा।
0: ऑर्गॅनिक म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण आयुर्वेदिक पावडरही वापरले जातात। उदाहरण असं, नागरमथा आहे, जटामासी आहे, पाचपाल आहे, मरवा आहे, दवणा आहे, याच्या प्रॉपर पावडरही करून या प्रोसेस आपण करतो।
1: बर, मग आता या उद्बत्ती आपण हाताने तयार करतो, मग मशीन मध्ये बनवलेली उद्बत्ती आणि हाताने बनवलेली उद्बत्ती यामध्ये मेन फरक काय असतो?
0: मशीन मध्ये उद्बत्ती बनवण्याची साधारण सोपी प्रोसेस असते, ते डिपिंग केलं जातं। डिपिंग म्हणजे आपण उद्बत्ती बुसकळून काढतो केमिकलमध्ये वासामध्ये। पण मसाला उद्बत्तीमध्ये काय असतं, त्याचा असा गोळा तयार केला जातो, उद्बत्तीचा गोळा तयार होतो आणि तो प्रत्येक काडीवरती लावला जातो।
2: अच्छा,
0: जशा आपण बायका पोळ्या करतात म्हणजे उदाहरण, तर त्याप्रमाणे ती उद्बत्ती वाळायला लागते। त्याचा स्पीड कमी असतो, प्रोडक्शन कमी असतं, पण ती हाय रेंज मधल्या क्वालिटी उद्बत्ती त्या आम्ही तयार करतो।
1: अच्छा, ओके। अच्छा, अर्थातच या हाताने बनवलेल्या उद्बत्ती असतात, त्यामुळे याला वेळही जास्त लागतो आणि या अत्यंत कस्टमाइज पद्धतीने आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या आहेत, म्हणूनच उद्बत्तीमध्ये घोलप सुगंधीचं नाव आपल्याला जास्त ऐकायला मिळतं। श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती, ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, स्वतः घोलप यांनी बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445। पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
0: नमस्कार।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।

0: ஆம்பியர் ரெஜிஸ்டர்ட் கிறிஸ்டியன் மியூச்சுவல் ஃபண்ட் டிஸ்ட்ரிபியூட்டர்ஸ் பிரைவேட் லிமிடெட். கான்டாக்ட் நம்பர் 9764125533. கன்வெர்ட் யுவர் லைஃப் இன்டு செலிபிரேஷன்.
1: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात न आत्या सध्या आपण चालू केलेले आहेत काही बोधकथा, ज्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीच्या अनुषंगाने काही वेगवेगळ्या कथा आपण ऐकतोय. आज कुठल्या विषयावरची आणि कुठला बोध देणारी कथा आहे, चला तर ऐकूयात. या गोष्टी आपल्या समोर सादर करतायत क्रिसेंटच्या टीम मधून देविका जोशी गोखले.
4: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष एक गोष्ट ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं, त्या नगरात एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. प्रजा सुखी होती, बाजारपेठ गजबजलेली होती आणि प्रत्येक जण आपल्या कष्टाने जगत होता. त्या नगरात एक

श्रीमंत सरदार राहत होता. त्याच्या वाड्यात ना एक सुंदर रंगीबेरंगी असा पोपट होता. त्या पोपटासाठी चांदीचं भांड, सोन्याचा पिंजरा, उत्तम फळं, बदाम, पिस्ते कशाचीच कमतरता नव्हती. सरदाराला त्या पोपटाचा फार अभिमान होता. दररोज त्याच्या घरी शेकडो पाहुणे यायचे. तो अभिमानाने सगळ्यांना सांगायचा, बघा माझा पोपट किती भाग्यवान आहे, त्याला आयुष्यात कशाचीच कमी नाहीये. त्याच नगराच्या बाहेर एका वडाच्या झाडावर एक छोटा चिमण्यांचा थवा राहत असे. त्यांच्याकडे ना सोन्याचा पिंजरा होता, ना चांदीचं भांड, ना रोजची बदाम पिस्त्यांची मेजवानी. पण सकाळ झाली की त्या चिमण्या मुक्तपणे आकाशात उडत, स्वतःचं अन्न शोधत, स्वतःचं घरटं बांधत आणि स्वतःच्या कष्टांवर जगत. एके दिवशी जोराचं वादळ आलं, वाड्याचं मोठं फाटक बंद झालं, नोकर पळून गेले. 2 दिवस पोपटाला अन्नच मिळालं नाही. तो अस्वस्थ झाला. त्याला उडतही येत नव्हतं, कारण त्याने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नव्हता. तेवढ्यात त्या झाडावरची एक चिमणी पिंजऱ्यात जवळ आली. ती म्हणाली की मित्रा, अरे तू इतकं दुःखी का? पोपट म्हणाला, माझ्याकडे सगळं काही आहे पण स्वतःचं असं काहीच नाही ग. चिमणी हसली. ती म्हणाली की आमच्याकडे सगळंच कमी आहे पण जे काही आहे ते आमचं स्वतःचं आहे, आमच्या कष्टांचं आहे आणि म्हणूनच आम्ही मुक्त आहोत. दुसऱ्या दिवशी सरदाराने पोपटाचा पिंजरा उघडला. चिमणीचं बोलणं पोपटाला आठवत होतंच. स्वावलंबी होण्याची हीच वेळ आहे याची जाणीव होऊन तो पुढे आला. पिंजरा सोडून उडण्याची मानसिक तयारी त्याने केली. पंखांना बळ मिळालं आणि त्याने झेप घेतली. पहिली झेप अवघड गेली. पोपट घाबरला होता. बाहेरचं जग त्याला नवीनच होतं. पण हळूहळू तो रुळला. आजूबाजूचे मित्र त्याने शोधले, स्वतःचं घर बांधलं, इतर पोपटांसोबत तो मुक्तपणे आकाशात उडू लागला. त्या दिवशी त्याला उमगलं की संपत्तीचा खरा अर्थ हा स्वावलंबनात असतो. मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकायचं? पोपटाकडे सगळं काही होतं, अगदी सोन्याचा पिंजरा होता, चांदीचं भांड होतं, पण तरीही तो आनंदी नव्हता. आनंदाची खरी वाट ही स्वातंत्र्यातच असते. ज्या क्षणी तो स्वतंत्र झाला त्या क्षणी तो आनंदी झाला. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: किती छान बोधकथा ही आत्ता आपण ऐकलेली आहे मित्रांनो. याचबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊया भूषण वाणी सरांकडून. पण त्याआधी SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. नमस्कार भूषणवाणी सर.
2: नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: इतकी छान बोधकथा आपण ऐकली. खरंच छोटासा संदेश देते की स्वावलंबन किती महत्वाचं आहे, स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे याबद्दल. या सगळ्याचा जर का संदर्भ आर्थिक स्वातंत्र्याशी लावायचा झाला किंवा इन्व्हेस्टमेंटशी लावायचा झाला तर तुम्ही काय सांगाल?
2: सो कसं आहे मॅडम, इथे गोष्टीतून आपण काय शिकलो तर स्वावलंबी माणूस आनंदी असतो, आनंदी माणूस स्वावलंबी असतो. तर आता त्या पोपटाला आनंद हवा होता, ऑटोमॅटिकली त्याला ते स्वावलंबन मिळालं जेव्हा त्याने ती झेप घेतली, तो उडाला, पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याला तो आनंद मिळाला जिथे त्यांनी मित्र जोडले, स्वतःचं छोटस घरटं बांधलं आणि त्या आनंदात त्याला खरं जगता आलं. हेच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की माझ्याकडे भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे, ओके, पण त्या इन्व्हेस्टमेंटचा मला उपभोगच घेता येत नाही आहे. उपभोग घेता येत नाही म्हणजे काय, की मी अशा प्रकारची गुंतवणूक केली आहे ज्याच्यातून मला रेव्हेन्यू नाहीये, ज्याच्यातून मला रेग्युलर इन्कम नाहीये, ज्याच्यावर मला मेंटेनन्स पोटीच खूप मोठी कॉस्ट खर्च करायला लागतीये, खूप धावपळ

0: करायला लागते त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. आता हे केव्हा घडतं? जेव्हा मी स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, जेव्हा मी विचारपूर्वक गुंतवणूक केलेली नसेल, जेव्हा मी स्वावलंबनाचा विचार न करता गुंतवणूक केलेली असेल, जेव्हा मी आनंदाचा विचार न करता गुंतवणूक केलेली असेल. तर आता हे सगळं जर आपल्याला जोडायचं आहे आणि आनंद आपल्याला घ्यायचा आहे आपल्या गुंतवणुकीचा, तर आपल्याला योग्य पद्धतीची गुंतवणूक, योग्य ऍसेट अलोकेशन, जिथून आपल्याला लिक्विडिटी योग्य पद्धतीने मिळेल, योग्य वेळी आपल्या खात्यात पैसे येऊ शकतील, आणि हे सगळं करताना आपल्या पश्चामध्ये आपण नसल्यानंतर देखील आपल्या घरच्यांना ती गुंतवणूक सांभाळताना त्रास होणार नाही, तर अशी गुंतवणूक ही खरी स्वावलंबनाची आणि आनंदाची आहे. तर ह्या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं, आपल्याला आनंदी आणि स्वावलंबी व्हायचं आहे तर गुंतवणूक अशी करा की जी आपल्याला आणि भविष्यात आपल्या घरच्यांना त्रासदायक क्लेशदायक ठरणार नाही, ज्याच्यासाठी कदाचित कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही, ज्याच्यासाठी कुठलाही मानसिक त्रास होणार नाही. इझिली ती इन्व्हेस्टमेंट, ती ऍसेट त्यांना हवी त्या पद्धतीने ब्रेक करता येईल, किंबहुना मी असताना स्वतः देखील त्या इन्व्हेस्टमेंटचा पुरेपूर आनंद हा घेऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट ही खरंच खूप मदतीची इन्व्हेस्टमेंट ठरू शकते, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा. तेव्हा SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन, अशा प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
5: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
4: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना.
5: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
4: संपर्क 90111 32 500.
5: 9011 32 500.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोतेहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
9: श्रोतेहो नमस्कार.
8: विक्रम, नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या केसेस आपण बघत असतो, तशीच ही केस. यांचं वय आहे 47 वर्ष. मिसेस मोहिनी असं नाव समजूयात. आता यांची उंची आहे 173 सेंटीमीटर आणि जेव्हा तुझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचं वजन आहे 91 किलो आणि वयाच्या मुळे त्या मेनोपॉझल स्टेज मध्ये आहेत असं त्यांच्या फाईल वरती लिहिलंय.
9: बरोबर.
8: सो काय केस होती मोहिनी मॅडमची?
9: मोहिनी मॅडमची केस सांगतो. आता हा जो वयोगट असतो एस्पेशली स्त्रियांमध्ये, वयवर्ष 45 ते वयवर्ष 52 या कालावधीमध्ये साधारणपणे प्रत्येक स्त्रीला मेनापॉज नावाचा प्रकार होतो. त्या सिच्युएशनमध्ये भरपूर सारे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. त्याच्यानंतर आपण बघतो की मेनापॉज मधून जात असणाऱ्या स्त्रियांना इमोशनली खूप त्रास होतो. त्याच्यानंतर हॉट फ्लॅशेस येतात. या तर सगळ्या गोष्टी मोहिनी मॅडमच्या होतच होत्या. त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट होते भरपूर स्त्रियांमध्ये, ते म्हणजे वजन अनकंट्रोल्ड वाढायला लागतं. अगदी नॉर्मल घरचं खाऊन जरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी सुद्धा वजन थोडं वाढायला लागतं आणि त्याच्यावरती काही ताबा राहत नाही. मोहिनी मॅडमची सेम सिच्युएशन झाली होती. त्यांचं

0: वजन काही 91 किलो नव्हतं. मेनोपॉज त्यांना चालू व्हायच्या आधी त्यांचं वजन साधारण 80-81 असं असायचं, पण त्या म्हणल्या की 85 पुढे माझं वजन आयुष्यात कधी गेलं नाही. पण मेनोपॉज चालू झाल्यानंतर जे वाढायला लागलं ते महिन्याला लिटरली 1-1 किलो असं करत करत त्यांचं ते 91 पोचलं होतं, आणि त्यांना ते वाढणारं वजन थांबवायचं होतं कुठल्याही परिस्थितीत, आणि कमी होत आहे का
1: बघायचं होतं म्हणून त्या आल्या. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेस कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111-32500. सो विक्रम, तू सांगतोस मोहिनी मॅडमच्या केस बद्दल.
0: ऍक्च्युली असे भरपूर क्लायंट आपल्याकडे येतात की मेनोपॉज स्टेज मध्ये असतात, आणि काय होतं मेनोपॉज मध्ये वजन घरचंच खाते ती व्यक्ती, नॉर्मलच आयुष्य चालू आहे, आणि महिन्याला 1.5 किलो वजन जेव्हा वाढायला लागतं तेव्हा कुणालाही टेन्शन येईल ना की आपण सगळं व्यवस्थित करतोय, व्यायाम पण करतोय, वजन वाढतंय आणि ते थांबतच नाहीये. आणि तीच सिच्युएशन मोहिनी मॅडमची आली होती, आणि त्यांना, आणि आपण हे भरपूर ऐकतो बाहेर सुद्धा की मेनोपॉजच्या काळामध्ये वजन कुठल्याही परिस्थितीत कमी होत नाही, पिरियड्स गेल्यानंतर किंवा मेनोपॉज झाल्यानंतर वाढलेलं असेल वजन तर ते कधीच कमी होत नाही, 85 नंतर वजनच कमी होत नाही, हे असे भरपूर गैरसमज सगळे आपल्या डोक्यात विविध पद्धतीने भरलेले असतात, तसेच त्यांच्याही होत्या, आणि त्यामुळे त्या बिथरलेल्या अवस्थेत थोड्याशा होत्या. आणि तर मी त्यांना बेसिकली समजावून सांगितलं, म्हणलं मॅडम असं काही नाहीये की हे वजन कंट्रोलमध्ये येणार नाही, कमी होणार नाही. हा मी त्यांना म्हणलं एक नक्की की एवढा सगळा हॉर्मोनल इम्बॅलन्स तुमच्या शरीरात आता चालू आहे, तर त्यामुळे इतरांचं ज्या स्पीडनी वजन, किंवा एखाद्या 35 वर्षाच्या स्त्रीचं वजन ज्या स्पीडनी कमी होतं त्याच्यापेक्षा कमी स्पीडने म्हटलं तुमचं वजन कमी होईल, पण वजन कमी होणार, आणि असं अजिबात नाहीये की मेनोपॉज चालू आहे म्हणजे वजनच कमी होणार नाही वगैरे. तर त्यामुळे म्हटलं तुम्ही विश्वास ठेवा मी काय सांगतोय त्याच्यावरती, आणि हे सगळं व्यवस्थित फॉलो करायला लागा. त्यांनी सगळं ऍक्सेप्ट केलं, घरचंच खाणं असल्यामुळे प्रश्न नव्हता, एक्सरसाइजही घरनंच करायचा होता, शेड्यूल पण त्यांच्या ह्याच्यात सगळं बसेल असंच लिहून दिलं होतं वर्क लाईफस्टाईल मध्ये. तर त्यामुळे सगळं त्यांनी छान पद्धतीने फॉलो करायला चालू केलं. पहिल्या महिन्यात 2 किलोनी वजन त्यांचं कमी झालं या मेनोपॉजल सिच्युएशन मध्ये सुद्धा, म्हणजे जिकडे त्यांचं महिन्याला 1.5 किलो वाढत होतं आपल्याकडे चालू केल्यानंतर महिन्यात पहिल्या 2 किलोनी कमी झालं वजन. आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर मोहिनी मॅडमचं वजन पहिल्यांदा आपल्याकडे जॉईन करायच्या वेळेस 91 किलो होतं, आज ते 78 किलोला गेलेलं आहे, म्हणजे 13 किलो त्यांचं वजन कमी झालेलं आहे, आणि हे फक्त 6 महिन्याच्या कालावधीत झालेलं आहे. कम्प्लीट मेनोपॉजल ह्याच्यामधनं जात असतानाचा हा रिझल्ट आहे.
1: सो या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं, आणि त्याच्या फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
4: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही, म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढं आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे, म्हणजे तुम्ही काही खाल्लं ते पचलं केमिकल मध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे, आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये, आणि मग ते योग्य असेल तर तू शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तू त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहिती आहे ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन, म्हणजे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तरी सुद्धा कुठलंही मेडिसिन, हे शरीर विषच मानतं कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं, बरोबर की नाही, तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात, बरोबर.

0: आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेले की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्ध केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्ध केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहिती ना की आजकाल आपण बघितले, पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढले. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हरमधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या अॅडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484051025. डॉक्टर गिरी, आता जसं तुम्ही म्हणालात की चरबी वाढते, मग फॅटी लिव्हर म्हणजेच चरबी वाढलेलं लिव्हर, तर याबद्दल सांगा की याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात.
0: म्हणजे जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचं आहे आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3, आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात, लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात, ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो. बरोबर की नाही? आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे, कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे का असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही, ना औषधं बंद करता येणार, ना आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार. बरोबर ना? म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषधमुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषधमुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेलं लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे, हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या अॅडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात अॅडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातील मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: वरदक्षिणा या चित्रपटातील गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोतेहो, आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया श्रेयस रेस्टॉरंट.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रेयस डायनिंग हॉलची राधिका चितळे इंगळहळीकर आहेत आपल्या सोबत. आपण टीचरशीच बोलणार आहोत. नमस्कार राधिका.
4: नमस्कार चित्रा.
3: श्रेयसच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कॅटरिंग सर्व्हिसेस आहेत, जिथे जिथे आपले हॉल्स आहेत, त्या सगळ्याबद्दल तर आपण बोलतोच आहोत. पण आता त्याचबरोबर उत्सुकता आहे ती म्हणजे श्रावण आता सुरू होतोय, सणवार असतात आपले, पारंपरिक बऱ्याच गोष्टी त्या अनुषंगानं येतात, आणि मग श्रेयस मध्ये त्यासाठी काय काय प्लॅन केलंय?
4: हो, श्रावण म्हणला की तू म्हणलीस असं एक उत्साहाचं वातावरण असतं सगळ्यांच्यातच, आणि त्याच्यात अनेक मग ऑकेजन्स असतात ज्याला स्पेशल आपल्याकडे कुठलाही सण काही सेलिब्रेशन असलं की त्याला जोड असते खाण्याची, आणि त्या खाण्यातले विशेष पदार्थ पुरवण्याची हे आम्ही उचलतो.
3: बरोबर,
4: जबाबदारी. त्याच्यामुळे श्रावणात आता सवाष्ण जेवण जे दर शुक्रवारी बायका सवाष्णी जेवणी घालतात,
3: ओके,
4: तर त्याच्यासाठी श्रेयसवरती पुरणपोळी, कटाची आमटी आणि आपला बाकी आळूची पातळ भाजी, मसाले भात हा पारंपरिक सगळा मेनू असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे आता तुमच्या बिझी स्केड्यूलमध्ये मी अशी म्हणेन की बायकांनी स्वतः हे घरी सगळं करत बसण्यापेक्षा तुमच्या सवाष्णींना घेऊन शुक्रवारचं जेवण घालायला आमच्याकडेच घेऊन आलात, तर तुम्हालाही छान बसून जेवता येईल, गप्पा मारता येतील, आणि श्रावणी शुक्रवाराचं एक पुण्य तुमच्या पदरात पडेल.
3: बरोबर. याबरोबर श्रावणातले इतरही सणवार आहेत, त्या सगळ्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायचं आहे. पण त्याआधी श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या मेन्यूवर, तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, चायनीज, पंजाबी, कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे वेन्यूज श्रेयस हॉल आपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याचबरोबर आता ईशार्या बँक्वेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे इथेही, त्याशिवाय मराठा मंदिर बावधन इथंही आता श्रेयसचं केटरिंग उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क श्रेयस डायनिंग हॉल 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. राधिका, तू सांगतेस श्रावणातल्या या सगळ्या सेलिब्रेशन्स बद्दल.
4: हो, श्रावणी शुक्रवार एक असतो, सोमवारी बरेच लोक शंकराची पूजा करतात आणि त्याच्या बरोबरीने उपवास ठेवतात, तर सोमवारी आपल्याकडे सर्व उपवासाचे पदार्थ, पूर्ण उपवासाची थाळी मिळते. शिवाय कोणाला घरी जर का उपवासाचं खावंसं वाटलं तर आमचे स्पेशल टिफिन आणि इकॉनॉमी टिफिन हे सुद्धा उपवासाच्या पदार्थांचे खास मिळू शकतात.
3: अच्छा.
4: स्पेशल आणि इकॉनॉमी टिफिन मध्ये फरक असा असतो की स्पेशल टिफिन मध्ये 2-3 पदार्थ जास्ती असतात, म्हणजे स्वीट एक्स्ट्रा एक असतं, एक साईड डिश एक्स्ट्रा असते आणि एक भाजी एक्स्ट्रा असते. इकॉनॉमी टिफिन म्हटलं तसं इकॉनॉमिकल थोडासा असतो, पण तरी 5 पदार्थ असतात, म्हणजे अगदी

0: भर होतो तो सुद्धा.
1: अच्छा, या
0: आणि
1: व्यतिरिक्त आता
0: हो, आता अजून एक महत्वाचा इव्हेंट असतो म्हणजे मंगळागौरीचा.
1: बरोबर.
0: तर बायकांचं पूजा घालण्यापासून मंगळागौरीचे खेळ हे सगळ्यासाठी आमच्याकडे 50 कपॅसिटीचा हॉल आहे, 150 कपॅसिटीचा, 200. सो असे वेगवेगळे मंगळागौरीचे सेलिब्रेशन आपल्याकडे होतच असतात.
1: ओके.
0: तर त्याच्यासाठी तुम्ही हॉल बुक करून तुमचं मंगळागौर सेलिब्रेट करू शकता. आणि शिवाय रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा हे तर आपल्या इथे मोठी असतेच.
1: हो.
0: त्याच्यासाठी बरेच आपले बहीण भाऊ एकत्र येऊन सुद्धा सेलिब्रेट करतात. सो तो सुद्धा एक इव्हेंट महत्वाचा श्रावणातला असतो आपल्याकडे.
1: नक्कीच. म्हणजे एकूणच श्रावणातले विविध सणवार तुम्ही श्रेयसच्या चविष्ट मेन्यू बरोबर एन्जॉय करू शकाल, त्याचा आस्वाद घेऊ शकाल. यासाठी नक्की संपर्क करा श्रेयस डायनिंगला. श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या मेन्यूवर, तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, चायनीज, पंजाबी, कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे मेन्यूज श्रेयस हॉल आपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याचबरोबर आता ईशार्य बँक्वेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे इथेही. त्याशिवाय मराठा मंदिर बावधन इथंही आता श्रेयसचं केटरिंग उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क श्रेयस डायनिंग हॉल 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात राधिका चितळे हिच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: निर्मिती संकल्पना अमेय किशोर जोगळेकर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सोरायसिस या विकाराबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. सोरायसिस हा विकार झालाय, हे कसं ओळखावं आणि सोरायसिसचे काही प्रकार आहेत का?
1: बऱ्याच अंशी त्वचेवर येणारे लालसर चट्टे असेल, पुरळ असेल, आपण त्याच्यावर वारंवार बाह्य मलमांचा वापर करतो. काही अंशी बाह्य मलमांचा वापर केल्यानंतर ते चट्टे किंवा ते डाग निघूनही जातात, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की कालांतराने हे चट्टे किंवा ही त्वचेचा विकार हा पुन्हा उद्भवतो आहे, किंवा एक प्रकारचा आजार जाऊन दुसरा प्रकारचा विकार तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आता सोरायसिसचे जे काही प्रकार आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यातला जो सगळ्यात डेंजरस प्रकार आहे तो म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस. म्हणजेच आपण जर सोरायसिसला वेळेत आटोक्यात आणू शकलो नाहीत किंवा जर आपण त्याला बरं करू शकलो नाहीत तर कालांतराने सोरायसिसच्या रुग्णांना संधिवाताचा सुद्धा आजार होतो, आणि या दोघांचाही संयोग म्हणून किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सोरायटिक आर्थरायटिस हा आजार आपल्याला जडलेला दिसून येतो. बऱ्याच अंशी हातापायांचे जे छोटे छोटे सांधे आहेत ह्या सांध्यांना सूज येते. ह्या सांध्यांना सूज आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ह्या सांध्यांमध्ये ज्या वेदना असतात ह्या प्रचंड असतात, ठसठसणाऱ्या असतात. अक्षरशः रोजचं जे काही जीवन आहे किंवा डेली ऍक्टिव्हिटीज असतात ह्या सुद्धा रुग्णाला करणं खूप कठीण होऊन जातं. त्यानंतर आपण जर दुसरा जर प्रकार पाहिला तर प्लाक सोरायसिस. या प्लाक सोरायसिस या प्रकारामध्ये काय होतं तर संपूर्ण शरीरावर खूप मोठमोठ्या पद्धतीचे चट्टे आपल्याला दिसून येतात. त्वचा खूप जाडसर होते, हीच त्वचा कोरडीही होते. कालांतराने कोरडी झाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड खाज सुटते. खाज आल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा पांढरा कोरडा कोंडा निघालेला आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अंशी हा जो काही प्लाक सोरायसिस आहे हा हाताचे कोपरे आणि गुडघ्याचे ढोपर यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येतो, किंवा मोठ्या सांध्यांच्या अवतीभोवती देखील प्लाक सोरायसिस नावाचा आजार आपल्याला दिसून येतो. नंतर प्रकार आहे गटेट सोरायसिस. गटेट सोरियासिसमध्ये काय होतात की सगळ्या शरीरावर छोट्या छोट्या थेंबांप्रमाणे असे ठिपके आपल्याला दिसून येतात आणि त्यांना खूप खाज सुटते. सेम यामध्येही खूप कोंडा होतो. कोंडा हा कमी प्रमाणात असतो पण खाज प्रचंड असते. रोगाची सुरुवात पाठ आणि छाती इथून होऊ शकते. नंतर असतो पुशुलर सोरियासिस. पुशुलर सोरायसिसमध्ये वेदना खूप प्रचंड असतात. त्याचं कारण असं की हा सोरायसिस संपूर्ण शरीरावर तर होतोच, परंतु जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये पू आणि पाणी असे भरलेले असल्यामुळे खूप लहान लहान पुळ आपल्याला संपूर्ण शरीरावर दिसतात. ह्या पुशुलर सोरायसिसमध्ये त्वचेला सूज येते, त्वचेतून पाणी येतं, त्यामधून पू निघतो, त्वचेला तडे जातात. खवले तर पडतातच परंतु वेदना इतक्या प्रचंड असतात की अक्षरशः कपडे घालणं किंवा कपडे अंगावरून काढणं किंवा झोपेतून उठणं ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज करणं रुग्णाला खूप त्रासदायक होतं, इतका हा पुश्युलर सोरायसिस नावाचा प्रकार खूप त्रासदायक आहे. त्यानंतरचा प्रकार आहे इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स सोरायसिसमध्ये काय होतं, या रोगाची सुरुवात सांध्यांच्या फोल्ड्समध्ये, म्हणजे जिथे सांधे फोल्ड होतात ह्या पद्धतीने इन्व्हर्स सोरायसिस आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ काखेमध्ये, जांगेमध्ये किंवा इतर झाकून राहिलेला जो भाग आहे कपडे घातल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या प्रकारच्या इन्व्हर्स सोरायसिसची सुरुवात आपल्याला दिसून येते. यामध्ये देखील त्वचेला खूप सूज येते, खवले पडतात, अशा जागांमध्ये सतत घाम येतो आणि घाम पुसला न गेल्यामुळे तो भाग नेहमी सतत ओलसर राहतो आणि ओलसर राहिल्यामुळे त्यामध्ये सतत वेदना होणं किंवा चरचरणं हे प्रकार आपल्याला इन्व्हर्स सोरायसिसमध्ये दिसतात. नंतर आहे स्काल्प सोरायसिस किंवा डोक्याचा सोरायसिस. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे बहुतांशी तरुणी किंवा बहुतांशी तरुण असं समजतात की कोंडा खूप झालेला आहे. कोंड्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे बाह्य उपचार, शॅम्पू, सौंदर्य प्रसाधनं ह्या सगळ्यांचा वापर करतात. थोड्या वेळासाठी तो कोंडा जातोय परंतु नंतर तो पुन्हा उद्भवतो, पण जेव्हा उद्भवतो तेव्हा त्या कोंड्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि आपल्याला नंतर डोक्या तपासल्यानंतर असं समजतं की खूप छोटे छोटे गट्टे ह्या डोक्यावर किंवा डोक्याच्या त्वचेवर आलेले आपल्याला दिसतात. बऱ्याचशा अंशी याच्यामधून पडणारा जो भुसा असतो हा पिवळसर पांढरट अशा रंगाचा असतो. नंतर आहे नखांना होणारा सोरियासिस. नखांना होणारा सोरियासिस तसा खूप मुरलेल्या आजारांमध्ये येतो. याचा काही जास्त फारसा त्रास रुग्णांना होत नाही, परंतु याच्यामध्ये नखांचा रंग बदलणं, आकार बदलणं, ती काळी होणं, वेडीवाकडी होणं, मध्ये तुटणं, त्याची पूर्ण वाढ न होणं हे आपल्याला नखांच्या सोरायसिसमध्ये दिसून येते. त्यानंतर आहे प्लामोपांटर सोरियासिस. म्हणजे काय, तळहात आणि तळपाय फक्त ह्या ठिकाणीच हा सोरियासिस दिसून येतो. ह्या सोरियासिसमध्ये प्रचंड चिरा पडलेल्या असतात, त्यामुळे हात वळवणं किंवा पायामध्ये चप्पल घालणं किंवा पाण्याचा स्पर्श किंवा इतर साबणाने हात धुणं किंवा अन्न पदार्थांचा स्पर्श हे देखील या रुग्णांना सहन होत नाही, इतका हा वेदनादायक असतो. तो आहे पामोप्लांटर सोरियासिस. हे एकूण प्रकार झाले सोरियासिसचे. परंतु नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकारचा जो सोरियासिस आहे त्याचं एक विशिष्ट ठिकाण आहे, तिथून तो सुरू होतो, त्याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे. ते विशिष्ट लक्षण खूप प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं आणि त्याचा एक कालावधी आहे. बऱ्याचशा अंशी पुश्युलर सोरियासिस हा सडनली फ्लेअरअप झालेला आपल्याला दिसतो, अचानक संपूर्ण शरीरावर आपल्याला आलेला दिसून येऊ शकतो. बऱ्याचशा अंशी काही रुग्णांमध्ये असं दिसून आलेलं आहे की काही आधुनिक औषधांना जर आपलं शरीर खूप संवेदनशील असेल आणि जर आपल्याला पूर्वी अनुवंशिक जर हिस्ट्री असेल सोरियासिसची, तर बऱ्याचशा अंशी अशा ट्रीटमेंटमुळे किंवा अशा औषधांच्या सेन्सिटिव्हिटीमुळे हा सोरियासिस अचानक फ्लेअर होऊ शकतो. म्हणून जरी हा दीर्घकालीन आजार असला तरी देखील काही अंशी हा अचानक उद्भवणारा आजार देखील आहे.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे
2: 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. डॉक्टर, सोरायसिस झालेल्या रुग्णांना होमिओपॅथी कशा पद्धतीनं मदत करू शकते काय सांगाल आपण, काय माहिती द्याल?
1: तर होमिओपॅथीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की आजार हा बरा करण्यासाठी कारण हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा रुग्णांमध्ये मानसिक कारण, मानसिक ताणतणाव, फॅमिली सेपरेशन, प्रॉपर्टीचे वादविवाद किंवा आपल्या क्षेत्र कुणीतरी हिरावून घेतलेलं आहे, बॉसिझम, ह्या प्रकारची काही कारणं आपल्याला दिसून आलेली आहेत. आता ह्या कारणांचा देखील आपल्या मनावर कुठेतरी परिणाम होतो, आपलं मन कुठेतरी सेन्सिटिव्ह होतं आणि मन जसं सेन्सिटिव्ह झालं की आपलं मन देखील दुःखी झाल्यानंतर काही रासायनिक बदल, काही बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात आणि त्या बदलांना जर आपण सेन्सिटिव्ह असाल आणि जर आपली अनुवंशिक हिस्ट्री असेल

0: सूर्यासिसची तर आपल्या नक्की सूर्यासिस होऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, बाह्य मलमांचा कुठल्याही पद्धतीने होमिओपॅथीमध्ये वापर केला जात नाही, कारण बाह्य मलमांमुळे आजार हा फक्त तात्पुरता आटोक्यात आणू शकतो, तात्पुरता आपण बरा करू शकतो. होमिओपॅथीमध्ये औषधं ही तोंडातून किंवा मुखातूनच घेतल्यानंतर समूळ नष्ट होऊ शकतात. आणि होमिओपॅथीमध्ये जोपर्यंत आपण रुग्ण, त्या रुग्णाचा आजार आणि त्या आजाराचं कारण ह्या तिघींची जोपर्यंत सांगड घालत नाही, तोपर्यंत व्यक्तिसापेक्ष उपचार, इंडिव्हिज्युअलायझेशन किंवा त्या व्यक्तीसाठी एक विशिष्ट औषध आणि त्याच्या मात्रा ह्या निवडल्या जात नाहीत. त्यामुळे होमिओपॅथीकडे उपचार घेताना आपण सखोल माहिती, जितकी जास्तीत जास्त माहिती आपण देणार, तितकी जास्तीत जास्त डॉक्टरांना उपयोग होतो की आपले अचूक औषध निवडता येईल.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सोरायसिस या विकाराबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे
1: 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
2: तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्ते.
8: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतंच असतं आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
9: आता याच्यात कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा. आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अव्हेलेबल आहे. म्हणजे डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अव्हेलेबल तुम्हाला मिळणार नाही. मग ती एवढी अव्हेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की मला माझ्या घरी पाहिजे. मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्ही मेटल मध्ये ऑप्शन्स आहेत, वुडन मध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बल मध्ये आहेत आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वुड मध्ये पण घेऊ शकता. तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं.
10: अच्छा.
9: तर याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेडचे ऑप्शन नाहीये.
10: बरोबर.
9: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं. स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत आणि त्याच साईज मध्ये ते अवेलेबल असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्यास बाहेरून मटेरियल सुरुवात झाली. काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं आणि ज्या त्रुटी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो. पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे. जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलात वस्तू ठेवत नाही. त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो हे असं झालं त्याला काय करत आहे. मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं.
8: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे. आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-77-3. 7003। जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे, अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात, मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला

0: येतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
1: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे. तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार. तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील. तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लिक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील. दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील.
2: बरोबर.
1: आणि तुमचा यूज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ यूज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स. आणि जर तुमचा यूज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता. आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे. आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा. काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात, मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही. आणि थर्ड ऑप्शन आहे तो तुमचा विनियर टॉप. विनियर टॉप किंवा वुडन टॉप, त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, एक 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावा लागतो.
2: बरोबर.
1: पण घेताना थोडस काय की एक 5 ते 7 वर्षाचा विचार करून घ्या.
0: अगदी खरे. आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली, आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 9156-77-70-3, 9156-77-03, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवरून देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर, आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
12: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
11: आकाशवाणी,
12: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
11: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र. सकाळचे 10:58 होत आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
13: विविध भारती पुणे ठळक बातम्या.
3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स या आत्मचरित्राचं प्रकाशन केलं. रामनाथ कोविंद यांनी कायम सेवा हेच जीवन ध्येय मानून काम केलं. राष्ट्रपती म्हणून काम करतानाही त्यांची कर्तव्यनिष्ठा कायम दिसून आली. निवृत्त झाल्यानंतरही ते देशसेवेसाठी सतत कार्यरत आहेत. हे प्रेरणादायी आहे असं यावेळी पंतप्रधान म्हणाले. युवा पिढीनं आवर्जून आत्मचरित्र वाचावीत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. राज्यात माती आणि जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 26 जानेवारीपर्यंत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यक्रमांचं आयोजन करावं असे आदेश जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काल मुंबईत अधिकाऱ्यांना दिले. यानिमित्त 21 ऑगस्ट रोजी महावॉकेथॉन, तरुणांसाठी रील स्पर्धा, शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, वृक्षारोपण यासह ग्रामीण भागात विविध कामांचा आरंभ होणार असल्याचंही राठोड यांनी यावेळी सांगितलं. दूरदर्शन, चित्रपट, ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागानं मराठी कार्यक्रमांना उपशीर्षकं उपलब्ध करून देण्याबाबत नवी दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि प्लॅनेट रीड यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे मराठी कार्यक्रमातील संवाद त्याच भाषेत स्पष्ट, अचूक आणि वाचनीय उपशीर्षकांसह प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असं या विभागानं म्हटलं आहे. मुंबईत घाटकोपरमधील गौसियाचाळ इथं आज पहाटे मुसळधार पावसानंतर दरड कोसळल्याच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अन्य 6 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून घटनास्थळी आपत्ती निवारण पथक, पालिका कर्मचारी आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
2: आताच आपण ऐकल्या ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
5: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया करीब या चित्रपटातील गीत. स्वर आहे कुमार सानू यांचा. राहत इंदोरे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी.

0: करीब या चित्रपटातील गीतानंतर कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
5: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3-33 दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
6: पुणे गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
7: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
3: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
7: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
0: कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आता ऐकूया राजू बनगया जेंटलमन या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. मदन पाद यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

0: राजू बन गया जंटलमन या चित्रपटातील गीतानंतर कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
5: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
6: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84-84-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
7: नमस्कार श्रोते हो, वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळी द्वारा आयोजित सर परशुरामभाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे या आवारात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 3 या वेळात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे, त्यात नक्की सहभागी व्हा. जय हिंद.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील गीत. स्वर आहे अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे.

0: चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील गीतानंतर कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
6: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
5: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
6: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
5: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता ऐकूया दिल का क्या कसूर या चित्रपटातील कुमार सानू यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: एपील्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स,
3: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स।
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
5: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।

कार्यक्रमात आता ऐकूया रंग या चित्रपटातील गीत, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातील. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900, 8484 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
5: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद

0: मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
1: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानन लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
1: फोन 93956 165.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

दामिनी या चित्रपटातील साधना सरगम आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: दिल तेरा आशिक या चित्रपटातील गीत आता ऐकूया सुदेश भोसले आणि साधना सरगम यांच्या स्वरात. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: दिल तेरा आशिक या चित्रपटातील या गीतानंतर कार्यक्रमात घेऊया एक विश्रांती.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंद्रुकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे खलनायक.

0: खलनायक या चित्रपटातील गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी आजही गदारोळ सुरू ठेवल्यानं सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 18वा दिवस आहे. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांना कामकाजात अडथळे न आणण्याचं वारंवार आवाहन केलं, परंतु घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र होतं. संसदेच्या आवारात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी परस्पर विरोधी निदर्शनं केली. सर मुंबईतील सर जे जे समूह रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या 1200 खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाचं बांधकाम कंपनीनं दिलेल्या वेळेत गतीनं पूर्ण करावं असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत दिले. तब्बल 17 वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील 23,476 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 2,668 पदं नव्यानं निर्माण करण्यात आली आहेत. या आकृतीबंधामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसंच यामुळे कृषी खात्याची आणि शेतकऱ्यांची कामं जलद गतीनं होतील असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी युरिया, डीएपी, रासायनिक खतांच्या विक्रीत एकाबरोबर दुसरं खत खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशी सक्ती करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. वर्ध्यातल्या महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं नूतनीकरण आणि अमरावतीतल्या डॉ पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणी कामाचा आढावा काल शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: पुणे विविध भारती 101 FM वरून आताच आपण ऐकल्या ठळक बातम्या. दुपारचे 12 वाजले आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम वी लर्न इंग्लिश.

0: वी लर्न इंग्लिश प्रस्तुती पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 7. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा.
1: मी सुनीता घोरपडे. आपल्या सर्वांचे कितीतरी मित्र मैत्रिणी असतात. शरद हा माझ्या मुलाचा मित्र म्हणजे राहुलचा मित्र. आज रंजना आणि संतोष त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलतील. ओ संतोष, जरा हळू काय वाजवतोयस?
2: ना ना ना ना, आय लर्न इंग्लिश, आय लर्न इंग्लिश, सोडू यू.
3: बिलकुल तसं वाटत नाहीये, एकदम बेसूर वाजवतोयस तू.
4: ओ गुड, नाइस. हूज फ्लूट इज दिस?
2: माझ्या मित्रांनी आणली जत्रेतून. माय फ्रेंड बासरी.
4: युअर फ्रेंड? व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम?
2: अनवर. पण पूर्ण वाक्यात कसं म्हणू सुनीता मावशी? त्याचं नाव अनवर आहे, हे कसं म्हणू?
1: हिज नेम इज अनवर असं म्हण.
2: हिज नेम इज अनवर.
4: हाऊ ओल्ड इज ही?
1: अरे तो तुला अनवरचं वय विचारतोय. तो किती वर्षाचा आहे? हाऊ ओल्ड इज ही?
2: ही इज 12. आय एम 11. ही इज 12.
1: गुड, राईट.
3: शरद दादा, मला पण विचार ना, संतोषशीच बोलतोयस तू. माय फ्रेंड.
4: ओके, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम?
3: हिज नेम इज मंगला.
1: हिज नेम नाही म्हणायचं, हिज नेम इज मंगला म्हणजे त्याचं नाव मंगला. पण मंगला मुलगी आहे, आपण म्हणतो तिचं नाव मंगला आहे. हर नेम इज मंगला.
3: हर नेम इज मंगला.
4: हाऊ ओल्ड इज मंगला?
3: ही इज 11.
4: नॉट ही, से शी. शी इज 11.
1: मुलाला ही म्हणायचं,

0: मुलीला शी म्हणायचं.
1: शी इज 11, आय एम 10, शी इज 11.
0: शरद, टेल देम अबाउट युअर फ्रेंड्स, दॅट फ्रेंड इन दुबई.
2: येस, माय फ्रेंड, हिज नेम इज जोसेफ. He lives in Dubai. He is a factory worker.
0: And that other friend? That friend who plays cricket? तो दुसऱ्या मित्राबद्दल सांगेल तुम्हाला हो. ऐका, क्रिकेट खेळणारा मित्र आहे त्याचा.
2: Yes. His name is Feroz. He lives in Chennai. He is a student.
1: Student म्हणजे?
0: Student म्हणजे विद्यार्थी.
1: हा, I am a student. Santosh is a student.
3: I am a student. She is a student.
2: Right. Good.
1: Sunita Maushi, tumcha maitrini baddal sanga. Ti Ameriketli.
0: Ho ho. Her name is Kumud. She is a doctor. She lives in New York.
1: New York? Ti Ameriket hoti na?
0: Ho, New York Ameriketas ahe.
1: संतोष प्लीज अमेरिकेला जाऊन वाजव तुझी फ्लूट.
3: ओके.
0: अरे थांब थांब, सराव नाही का करायचा तुला.
4: पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हा. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल.
5: टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हिज नेम?
6: हिज नेम इज रंजित.
5: हाऊ ओल्ड is he?
6: He is 25.
5: Where does he live?
6: He lives in Ambegav. What is your friend's name?
5: Her name is Suman.
6: How old is she?
5: She is 44.
6: Where does she live?
5: She lives in Shivaji Nagar.
4: Puna ekda aika.
5: Tell me about your friend. What is his name?
6: His name is Ranjit.
5: How old is he?
6: He is 25.
5: Where does he live?
6: He lives in Ambegav. What is your friend's name?
5: Her name is Suman.
6: How old is she?
5: She is

0: 44.
1: Where does she live?
0: She lives in Shivaji Nagar.
2: रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही स्वतःबद्दल इंग्रजीत बरीच माहिती सांगायला शिकलात, तसंच घरच्या माणसांचीही माहिती सांगता येते तुम्हाला. आज तुमच्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल अशीच माहिती सांगण्याचा सराव करूया. फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. टेल मी अबाउट युअर फ्रेंड म्हणजे तुझ्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला काहीतरी सांग. आधी मी मुलींना त्यांच्या मैत्रिणीबद्दल विचारीन. वर्गात जर मुली नसल्या तरीही तुम्ही नीट ऐका. बाईबद्दल किंवा मुलीबद्दल हर आणि शी हे शब्द कसे वापरतात त्याकडे लक्ष द्या. वर्गात मुली असल्या तर घंटा वाजताच टीचर सांगतील त्या मुलीने उभं राहायचंय. एक मुलगी उभी आहे ना, मैत्रिणीबद्दल इंग्रजीत माहिती सांग बघू. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. आधी तिचं नाव विचारते. व्हॉट इज हर नेम? हर नेम इज, अशी सुरुवात केलीस ना. आता हा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचे बरं का? हाऊ ओल्ड इज शी? शी इज 10. किंवा जे काही वय असेल ते, असंच म्हणालीस ना. आता या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचंय. वेअर डज शी लिव? शी लिव्स इन, अशीच उत्तराची सुरुवात केलीस ना. गुड. आता वर्गात मुलगे असतील तर एका मुलाने उभं राहायचंय आणि आपल्या मित्राबद्दल सांगायचं. लक्षात आहे ना की पुरुष किंवा मुलाबद्दल बोलताना आपण ही, हिज असे शब्द वापरतो. घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील. एक मुलगा उभा आहे ना, तू आपल्या मित्राबद्दल सांग. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज His name? आता त्याच मुलांनी आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर द्यायचे. हाऊ ओल्ड इज ही? आता आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर दे. वेअर डज ही लिव? आता काही मुलांनी जसा सराव केला तसाच सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत. टीचर वेगवेगळ्या मुलांना त्यांच्या मैत्रिणीबद्दल किंवा मित्रांबद्दल असेच प्रश्न विचारा. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं

टीचर असा सराव घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी, नक्की ऐका बरं का. आणि टीचर, रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील.

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनींनो, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान नगर, येरवडा, पुणे 411-006.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील, जगभरात सर्वत्र. दुपारचे 12:15 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. सादर करते आहेत कैलास शिंदे.

0: नमस्कार। हॅलो, आपकी पसंतच्या सर्वांचं श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय। सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम। हॅलो
1: हॅलो,
0: हा बोला।
1: हा नमस्ते, मी ऍडव्होकेट दीपक दरमुशी बोलतोय करवीर मधून।
0: बोला, स्वागत दीपक कार्यक्रमामध्ये।
1: हो, कैलास शिंदे बोलतोय ना आपण?
0: बोलतोय।
1: हो हो हो, आपले पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमी ऐकतो।
0: हो,
1: आजचा विषय दुहेरी भूमिका केलेल्या नायकांबद्दल।
0: बरोबर।
1: तर बरेच आहेत नायक चांगले, उत्कृष्ट अभिनय प्रत्येकाने केलाय। त्यात लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन, बंदे हात मध्ये 1971 मध्ये पहिला चित्रपट डबल रोल केलेला होता।
0: बरोबर।
1: महान तिहेरी भूमिका, डॉन गाजलेला चित्रपट, सत्य पे सत्ता सुद्धा।
0: बरोबर।
1: संजीव कुमार, नया दिन नई रात, 9 भूमिका केल्या होत्या त्यांनी, 3 भूमिका केल्या होत्या।
0: बरोबर।
1: राजेश खन्ना, सच्चा झूठा, मिथुन चक्रवर्ती, आमने सामने, ऋषी कपूर, बोल राधा बोल।
0: बरोबर। कर्ज मध्ये सुद्धा तसाच,
1: होता। बरोबर। फक्त त्यांनी म्हणजे सिंगल रोलच केला होता, त्याच्यामध्ये ते राजकिरणचा एक पार्ट होता।
0: बरोबर।
1: एक आवर्जून सांगावसारखं वाटतं, म्हणजे पहिला डबल रोल चित्रपट सृष्टीत प्रदर्शित झाला होता, मुकपट होता, लंका दहन, 1917 मध्ये अण्णा साळुंके यांनी भूमिका केली होती भगवान श्रीरामांची, आणि दुसरी होती ती माता सीता यांची भूमिका।
0: बरोबर।
1: सर्वच अभिनेत्यांनी दुहेरी भूमिका उत्कृष्टपणे साकारल्यात, म्हणजे त्याबद्दल काय दुमत असायचं कारणच नाही। पण त्यातल्या त्यात माझा आवडता अभिनेता म्हणजे कमल हासन।
0: अप्पू राजा
1: आहे, विश्वरूपम आहे, दशावतार, मेहर साहब, अभय, ज्याची 420, म्हणजे त्यांनी दुहेरी भूमिका करताना म्हणजे दुसरं कॅरेक्टर मध्ये
0: अमूलाग्र बदल केला। म्हणून तर मेथड ऍक्टिंग मध्ये ज्या अभिनेत्यांनी एक आपलं आगळं वेगळं नाव जे आहे निर्माण केलेलं आहे, किंवा सिनेरिसिकांच्या मनावरती एक आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे, तर त्या कलाकार

0: मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट किंवा एक
1: करेक्ट करेक्ट
0: मेथड ऍक्टिंग मधलं
1: त्या मेथड
0: आपण
1: ऍक्टिंग
0: म्हणूयात,
1: मध्ये
0: आपण
1: हो
0: मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिनेता कमल हसन याचं जे
1: कमल
0: आहे ते.
1: हसन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट अभिनय
0: बरोबर.
1: आणि स्वतः उत्कृष्ट कथ्थक नर्तक.
0: बरोबर.
1: हा, आणि आपल्या इचलकरंजीचा फाय फाउंडेशन पुरस्कार विजेता.
0: हो बरोबर.
1: त्यांचं ते चाची 420 मधला तर अभिनय म्हणजे विसरूच शकत नाही, असं त्यांनी तो गेटअप आणि सगळं केलं होतं खूपच छान. म्हणजे
0: तर मग गीत कुठलं ऐकूयात?
1: गीत सदमा चित्रपटामधलं. माझ्या मते सुरेश वाडकरांचा जन्मदिवस झाला माझ्या मते.
0: हा, परवाच होऊन गेला
1: वाढदिवस झाला. त्यांचा ए जिंदगी गले लगाले, गीतकार गुलजार आणि संगीतकार इलैयाराजा.
0: दुहेरी व्यक्तिमत्व असलेली भूमिका असाच एक चित्रपट.
1: अभंग व्यक्तिमत्व म्हणतो त्याप्रमाणे. बरोबर आहे.
0: चला ये जिंदगी गले लगालो हे गीत ऐकूयात कार्यक्रमात.
1: हो
0: धन्यवाद.
1: चालेल.
0: ओके
1: थँक्यू.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार। अपन
0: नमस्कार।
1: कैलाश शिंदे बोलते हैं ना।
0: बोलते बोलते।
1: हाँ, डबल रोलच्या संदर्भामध्ये मी शशी एरंडे बोलतोय।
0: कुठून बोलताय शशी एरंडे?
1: मी पुण्याहून बोलतोय
0: बोला बोला, स्वागत कार्यक्रमात।
1: आणि हो, खरोखर इतके छान सिनेमे आपल्या इंडस्ट्रीने दिलेले आहेत, पण मला त्या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख अगदी आवर्जून करायचा आहे।
0: बर
1: आणि मग त्याच्यामध्ये आपण दोन्हीपैकी एका कुठल्याही सिनेमातलं गाणं आवडीचं लावू शकता। एक म्हणजे महमूद साहेबांचा हमजोली नावाचा सिनेमा आला होता,
0: हाँ, जितेंद्र जो आणि महमूद। वाह।
1: हो, त्याच्यामध्ये त्यांचे महमूद साहेबांचे ट्रिपल रोल होता,
0: बर
1: मुलांचा, वडिलांचा आणि आजोबांचा।
0: बर, एक गाणं सुद्धा आहे पिक्चर तीन पिढ्यांमधलं
1: हो, ते गाणंही आहे आणि लीना चंदावरकर आणि माझ्या मते जितेंद्र त्या सिनेमामध्ये आहेत।
0: बरोबर
1: माझं
0: बरोबर।
1: तो सिनेमा आता खरं काळाच्या पडद्याआड गेलाय, कारण नाही म्हणलं तरी नवीन पिढीला आहे। आमच्या पिढीला जे मॅटिनी मधनं काही गोष्टी मिळायच्या तशा गोष्टी आता कुठे मिळत नाहीत पाहायला।
0: बरोबर।
1: आणि OTT फेमस झाल्यापासनं जुने सिनेमे नेटफ्लिक्सला लावणं वगैरे हे फार कमी लोक करत असतील, कारण त्यातली एक जी काही रंगतदारपणा होता, 3 तास बसून सिनेमा पाहण्याची जी एक छान सवय होती, ती माझ्या मते ह्या नवीन पिढीला नसल्यामुळे कदाचित महमूद साहेबांचा अभिनय पाहण्याचा तसा एक अनुभव वेगळा।
0: बरोबर।
1: दुसरा एक सिनेमा तसाच त्याच पट्टीमध्ये संजीव कुमार साहेबांचा आला होता, नया दिन नई रात नावाचा,
0: हाँ, नौ भूमिका होत्या त्याच्यामध्ये तर
1: नऊ
0: त्यांच्या।
1: भूमिका होते। हा, एक उल्लेख की जो नवीन पिढीलाही माहिती चांगला आणि अतिशय अप्रतिम अभिनय असलेला म्हणजे आखरी रास्ता अमिताभ साहेबांचा।
0: आणि मॅक्झिमम डबल रोलच्या भूमिका अमिताभ बच्चन यांनी केल्यात।
1: तिन्ही चित्रपटांमधनं जे बॉलिवूडने सर्व गोष्टी एक वेगळ्या प्रकारे समर्पकरित्या आणि लोकांपुढे दाखवल्या, त्याचा खरंच मग सगळ्या प्रेक्षकांना एक चांगला आनंद मिळालाय कैलाशजी।
0: बर।
1: नाही पण माझ्या मते हमजूर लावलत
0: हा,
1: त्या तिघांचं गण
0: बर,
1: गाणं, तर थोडासा वेगळा अनुभव सगळ्यांना मिळेल।
0: चालेल चालेल, धन्यवाद।
1: धन्यवाद कैलाशजी,
0: ओके,
1: नमस्कार, थँक्यू,
0: नमस्कार। ओके,
1: बाय।
0: हाँ।

0: तुम अभी तक हो नीचे, सुबह सवेरे जाग के पड़ गए मेरे पीछे। चांद पे दुनिया पहुंची है, तुम अभी तक हो नीचे, सुबह सवेरे जाग के पड़ गए मेरे पीछे। आप करो इंसाफ करो
1: जी,
0: मुश्किल बड़ी आ पड़ी। अरे ना मैं राजा ना वो रानी, वो मेरे पीछे पड़ी। यू
2: आई डोंट नो,
0: यू
1: मैं क्या बोलू जी,
0: यू टेल मी
2: आई डोंट नो,
0: यू टेल मी
1: मैं क्या बोलू जी।
0: ओ बाप
1: दादाजी, और मेरी बात
0: बेटे,
1: ओ बाप पिताजी मेरी बात तो सुनिए,
0: मेरी बात तो सुनो
1: बेटे, मेरी बात तो सुनो पिताजी, मेरी बात तो सुनिए।
3: दोनशे वर्षांचा गौरव, दोनशे वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: हॅलो,
7: नमस्ते सर।
6: नमस्कार।
7: आजच्या कार्यामध्ये दुहेरी भूमिकेबद्दल असं बोलायचं ना सर।
6: बोलायचंय, आधी नाव सांगा, कोण बोलतोय?
7: आम्ही बाळासाहेब पोटमल बोलतोय।
6: बाळासाहेब, स्वागत कार्यक्रमात।
7: सर, दुहेरी भूमिकेमधले चित्रपट अमिताभ सराफबद्दल बोलतो मी। त्यांच्या शहेनशा या पिक्चर मध्ये त्यांची दुहेरी भूमिका आहे।
6: बरोबर।
7: एक ते इन्स्पेक्टर मध्ये आहेत आणि एक डाकूच्या भूमिकेमध्ये डबल भूमिका केलेली
6: आहे। बरोबर बरोबर।
7: तर तेव्हा त्या मधलं मला एक गाणं ऐकायचं होत।
6: बर।
7: अंधेरे रातों में सुमसान राहो
6: राहो पर।
7: हा, हे गाणं ऐकायचं आहे।
6: बर, ओके,
7: थँक्यू सर।
6: चालेल, धन्यवाद। तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय। ओके
7: ओके। हा,

0: हॅलो
1: हॅलो, नमस्ते सर.
0: नमस्कार,
1: मी दौंडवरून प्रभाकर दौलतास बोलतोय.
0: बोला प्रभाकर, स्वागत कार्यक्रमात.
1: ठीक आहे. अमिताभच्या बाबतीत करू. सर्वात जास्त डबल रोलची भूमिका केली जाते फक्त अमिताभनीच केले.
0: बरोबर.
1: अदालत मधला गाला, अदालत अदालत मधला
0: अदालत मधला तुमसे दूर रह के हे मस्त गीत
1: तुमसे
0: आहे.
1: दूर रहे रफी साहेब, लता दीदी.
0: वा वा वा. काय 30-30 गाणी ऐकण्यामध्ये फार आणि त्याच कार्यक्रमांमध्ये मजा येत नाही ना. मग काय आपण म्हणजे वेगळा विषय घेऊन जो कार्यक्रम करतो तर त्या करण्या कार्यक्रम करण्याला काही अर्थ नाही ना.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: वेगळी गाणी सुद्धा जी ऐकलेली नाही तर अशा गीतांविषयी श्रोत्यांनी बोलावं. ऐकलेली गाणी 30-30 सांगू नयेत. आपल्याला अनेक चित्रपटांचं ऑप्शन आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे गाणी उपलब्ध नसती तर ती बाब वेगळी होती ना.
1: बरोबर.
0: अमिताभचे अनेक चित्रपट आहेत, कसमे वादे आहे, डॉन आहे, महान आहे, अदालत आहे, सत्य पे सत्ता आहे, आखरी रास्ता आहे. तर अशा चित्रपटांचे गीत असत तर अदालत मधलं छानसं गीत आहे, ऐकूयात. धन्यवाद.
1: हो सर, थँक्यू.
0: ओके. हो.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार.
1: हा, मला पण राजेश खन्नाचा सच्चा झुटा डबल रोल फार आवडलाय. त्याच्यातलं गाणं लावू शकता का तुम्ही?
0: बर, लावू शकतो. नाव सांगा.
1: माझं नाव आशा दळवी.
0: हाँ,
1: मी बोलते पुण्या कोथरूड वरून.
0: बोला आशाजी, स्वागत कार्यक्रमात.
1: मी तुमचे कार्यक्रम ऐकते, आवडतात फार. आमचा सकाळचा वेळ छान जातो, दिवसभर तुमचं ऐकून मस्त वाटतं. म्हटलं आज फोन ट्राय करून बघावं तर खरोखर लागला.
0: अरे वा.
1: खूप छान वाटतंय. पण
0: हा,
1: निवेदन तुमचं पत्रसंचालन ऐकायला आवडतं,
0: बर.
1: मग म्हटलं फोन लावून बघावं.
0: कुठलं ऐकूया? सच्चा झुटाचं गीत.
1: सच्चा झुटाचं मेरी प्यारी बहना बनेगी दुलेना, ते गाणं आवडतं मला.
0: अच्छा अच्छा अच्छा ओके. पण
1: माझा फेवरेट हिरो आहे काकाजी, आणि मला त्यांचे अजून सुद्धा गाणी सगळीच आवडतात. आराधना, पिटी पतंग, आणि बरेच आता नाव आठवत नाही पण बरेच पिक्चर. मी अमर प्रेम,
0: बरोबर,
1: लाल ए लाल रंग हमने, प्रेम
0: प्रेमनगर, बरोबर.
1: राजेश खन्नाची पूर्वी, आता आम्ही ह्याच्यावर बघतो युट्यूबवर.
0: हा, अरे वा वा. ओके.
1: सरिता गीतचा पण कार्यक्रम सारखा ऐकतो मी, आवडतो.
0: बर बर बर बर, चला तुमच्यासाठी. हा,
1: मिळून ऐकतो आणखी.
0: ओके, तुमच्यासाठी सच्चा झुटाचं हे अभिनेता राजेश खन्ना यांची दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटाचं गीत ऐकवत आहे. धन्यवाद फोनसाठी.
1: धन्यवाद.
0: हो,
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार. नमस्कार, मी प्रसाद जोशी बोलतोय, पुण्यातून पर्वतीला राहिलाय.
0: बोला प्रसाद, कार्यक्रमात स्वागत. फक्त प्रसाद मला हे सांगा की कॉल 2 महिन्याच्या आत नाही आहे ना, म्हणजे या कार्यक्रमात दुसऱ्यांदा नाही आहे ना कॉल, असं विचार?
1: नाही नाही, हा पहिल्यांदाच लागलाय सर, आणि मला माहिती आहे त्याच्यामुळे म्हणजे खूप प्रयत्न करत होतो, चालला होता माझा प्रयत्न.
0: ओके ओके,
1: सर येस सर,
0: ओके बोला बोला बोला.
1: आणि बेसिकली आपल्याला, मला आहे ना रेडिओचा नियम माहिती आहे, 2 महिन्यानंतरच कॉल करायचा.
0: हा मी म्हणजे आमचा प्रयत्न याच्यासाठीच असतो की जरा ज्या श्रोत्यांना, जे श्रोते खूप प्रयत्न करतायत, त्यांचे फोन लागत नाही, ज्यांना आमच्याशी बोलायचं आहे किंवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, अशा जरा नवीन नवीन श्रोत्यांबरोबर ती थोड्याशा गप्पा माराव्यात आणि त्यांनाही जरा थोडीशी व्यक्त होण्याची संधी द्यावी यासाठी प्रयत्न असतो. हा बाकी काय?
1: नाही नाही, खूप छान आहे सर, खरंच छान वाटतं ह्या आकाशवाणीच्या ह्या

0: कार्यक्रमाबद्दल.
1: हां हां हां बर. आज आपल्याला दुहेरी भूमिकांविषयी बोलायचं आहे आणि त्या कलाकाराविषयी.
0: येस सर. सर मला आता माझा 81 जन्म आहे, पण मला जेवढे आठवतात जुने पिक्चर, आता मी नवीन एवढे कोणाचे बघितले नाहीयेत, पण राम और श्याम जो दिलीप कुमारचा पिक्चर आहे
1: ओके,
0: तर तो मला छान पैकी आठवतो. आणि त्यांचं भूमिका म्हणजे आता दिलीप कुमार म्हणजे त्यांचे ते हेच आहेत, एकदम सिनियरच आहेत कलाकार, म्हणजे त्यांचं हेच नाही कलाकाराबद्दल अभिनेत्याबद्दल बोलण्यासारखं कमीच आहे, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तर त्यांची भूमिका मला खूप आवडते.
1: दिलीप कुमार यांनी आणखी एका चित्रपटामध्ये डबल रोल काय तर ट्रिपल रोल केला होता, चित्रपट होता बैराग.
0: येस.
1: तर बैराग मध्ये देखील दिलीप कुमार यांची तिहेरी भूमिका होती आणि पुढे असाच प्रयत्न अभिनेता अमिताभ बच्चन यांनी महान चित्रपटात केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती.
0: म्हणजे राजेश खन्ना पिक्चर मध्ये त्यांनी डबल रोल केले.
1: बरोबर.
0: एक वडिलांचाही जे वडील अपघातामध्ये जातात आणि नंतर मग त्याच आईच्या पोटी पण एक हे दुसरं हे म्हणून, म्हणजे तो जो आता स्टोरी सांगायची गरज नाही, पण मध्ये राजेश खन्ना यांचा डबल
1: रोल होता. बरोबर. आणि सर्वच गीत जी आहेत ते अतिशय लोकप्रिय होते चित्रपटाचे. बरोबर. राजेश खन्ना यांनी सच्चा झुटा, आराधना यासारख्या चित्रपटांमध्ये, हम शकल नावाचा एक चित्रपट होता, तर अशा चित्रपटांमध्ये सुद्धा दुहेरी भूमिका साकारलेल्या होत्या. तर आराधनाचं गीत नक्की प्रसारित करता येईल आपल्याला कार्यक्रमात, काहीच अडचण नाही. चालेल, धन्यवाद. ओके. हा
2: तो तुम भी सुन लो, तयार हो जा, जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब शस्त्र देना. डन
3: डन
2: डन. अच्छा तो ये बताओ, बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है? गलियों के निहार है? तो तुमको मुझसे प्यार है?

0: को मुझसे प्यार है।
1: एक आवाहन आणि विनंती, 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी। अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल। तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद, तो तब

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधू आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. श्रद्धे हो, याबरोबरच आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात नवी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतोय. आज कार्यक्रमासाठी फोन केलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, नमस्कार, धन्यवाद.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 1 वाजलेले आहे. ऐकूया नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे द नेक्स्ट वेव्ह.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शान आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातील तारा रम पम पम या चित्रपटातील गीत. जावेद अख्तर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे विशाल शेखर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
5: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
6: हर घर सूर्यघर.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया अंजाना अंजानी या चित्रपटातील राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गीत. विशाल ददलानी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे विशाल शेखर यांनी.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया. शफाकत अमानत अली यांच्या स्वरातील हे गीत, चित्रपट आहे माय नेम इज खान. निरंजन अय्यंगार यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

0: आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि
5: स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया अदनान सामी यांच्या स्वरातील ऐत्राज या चित्रपटातील गीत. स्वर आहे सुनिधी चौहान यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
0: कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. यानंतर ऐकूया गरम मसाला या चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेलं गीत. मयुरी पुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

0: नेक्स्ट वेव या कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया तेरे नाल लव हो गया या चित्रपटातील अतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गीत. प्रिया पांचाळ यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे सचिन जिगर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया तमाशा या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांच्या स्वरातील गीत. इर्शाद कामिल यांच्या स्वरांना संगीतबद्ध केलेलं आहे ए आर रहमान यांनी.

0: आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरातील हिचकी या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत राज शेखर आणि संगीतकार आहेत जसलीन रॉयल.

0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं टेबल नंबर 21 या चित्रपटातील असीम अहमद अब्बासी यांचं गीत. स्वर आणि संगीत होतं गजेंद्र वर्मा यांचं. आणि श्रोते हो, याच गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपटातील गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एक थी लडकी या चित्रपटातील लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत अजीज काश्मीरी.

जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जाल या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. संगीतकार आहेत एस डी बर्मन आणि गीतकार आहेत साहिर लुधियानवी.

जालिया चित्रपटातील गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 2:10 झालेली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आज संपर्क करा 84 84 86 19 00, 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ञ वंध्यत्व निवारण तज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. ऐकूया कार्यक्रम आम्ही. आज या कार्यक्रमात युवा शाहीर चंद्रकांत माने आणि त्यांची पत्नी यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग 6 आपण ऐकूया. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
1: शोधो आम्ही कार्यक्रमात आता ऐकूया लोकप्रिय युवा शाहीर चंद्रकांत माने आणि त्याची पत्नी शाहिरा ऋतुजा माने यांच्याशी गप्पा आणि सोबत त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा 6 भाग.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: या सगळ्या कलेमध्ये डफ हा खूप महत्वाचं शाहिदीमध्ये.
2: डफ वादन तर आता मी गुरुजीं सोबत संबळ वाजवायला जायचो तर ते ऐकून ऐकूनच डफ ते कसं ते धरतात कसं डफ ते वाजवतात
1: धरण्यापासून त्याचं प्रशिक्षण आहे म्हणून
2: हे काय बॉटल माझा गठ्ठा पण येते डफ वाजून वगैरे हे ते कसं धरतात कसं वाजवतात
1: बरोबर
2: ते ऐकून ऐकूनच शिकलो. हा आणि मुळात जर तुम्हाला शाहिरी चांगली रंगवायची असेल तर डफ वाजून तुम्हाला चांगला आलं कारण असं ऐकलं गेलंय की मी शाहीर बापूसाहेब विभूतींनी त्याचे बोल याच्यावरती हे केलेत त्या कडतालचे बोल डफावरती
1: डफावर.
2: हा मग ते आता आपण जरा थोडंफार शिकलेलो आहे त्यामुळे तात्रीकडे तांगडे तात्रीकडे तात्रीकडे तिकडे तक तात्रीकडे असं पखवाजाचे वगैरे बोल त्याच्यावरती बोलतो पण ते त्यांनी त्याच्यावरती विकसित केले त्यांनी खूप जबरदस्त. तुम्ही आता युट्यूबला वगैरे आहे त्यांचे आता आपण 10-15 मिनिटाचे पोवाडे सादर करतो तेव्हा ते दीड दीड दोन दोन तासाचे पोवाडे एका एका विषयावरती.
1: बरोबर आहे.

0: बरं, यात ढोलकी असेल, तबला असेल, ढोलक असेल, हे सगळे कुठेतरी शास्त्रीय संगीताशी मिळते जुळते, त्याचं प्रशिक्षण तसं घेऊन साथ करणं वगैरे प्रकार आहे. पण मला वाटतं पोवाडा सादर करताना कथानकानुसार त्याचा सगळा भाव बदलतो, त्याचा सगळा अभिनिवेश बदलतो, त्यानुसार डप वाजवणं असं म्हणता येईल का?
1: हो, येईल ना म्हणता.
0: त्याला म्हणजे कुठल्याही बंधनात, कुठल्याही शास्त्रात न बांधता आता शब्दांची काय गरज आहे, काय सादरीकरण सुरू आहे, त्याच्यावर डफ वादन वेगवेगळं असू शकतं का? वेगवेगळ्या कलाकाराचं
1: चौपट चालू असलं की टांग टांग, आणि एखादा प्रसंग जर हळू असेल तर तो बोलणं पण हळू असतं, गाणं पण हळू असतं. दिंग नांग दि दांग नाक ताकड दि नाकड दांग ना ती नांग दांती असा केरवा एकदम चालतो आणि तो विरत्यात मांडला असतो.
0: चंद्रकांत, मला इथं शोधांना सांगू देत की या ध्वनिमुद्रणासाठी तुझ्यासोबत आलेले अरुण बाभुळगावकर, जे लोकसंगीताचे जाणकार पण आहेत, त्यांनी या ध्वनिमुद्रणासाठी खास तुझ्यासाठी डफ तयार करून आणलाय. आता तो या ध्वनिमुद्रणाच्या वेळीच आपल्या त्यांनी मुद्दाम तो तापवून आणलाय.
1: माऊली, खूप खूप धन्यवाद. एक नंबर
2: चांगला लावून आणलाय.
0: त्या डफावर एक प्रात्यक्षिक होऊन जाऊ दे ना.
1: तो आता असा डाव्या हातात डफ पकडलाय आणि तर्जनीमध्ये हे अंगठी आहे आणि उजव्या हाताने डफ वाजवतोय. आणि जर एखादा जय जयकार महा

0: पुढे
1: मराठी पाऊल पडते पुढे
0: हजी मराठी पाऊल पडते पुढे हजी
2: असं म्हणजे ह्याला ढोलकीची साथ तुणतुण्याची साथ पेटीची साथ असेल ना सगळं भरून येतं
3: सगळं भरून येणार
2: डफ म्हणजे नाही का म्हणजे नाही का आता आमची शाहीर म्हणतात की मारून दफावरे थाप झोप उडी आपोआप ऐका मर्दांनो शाहिराच्या पोवाड्यात असे
1: ऐका
4: अर अशी डफावर थाप मारुनी सवाल करतो आकडीचा अशी डफा

0: जगात गाती लोक किती, मग असा कुणाचा पुनर्जन्म तू पाहिलास का सांग कधी।
1: चेरे कुठला आलाय पुनर्जन्म? उगीच काहीतरी पुराणातलं ऐकून बोलतोय झालं।
2: अहो भांगावकर द्या की उत्तर। दुसऱ्याला लुगडं नेसवायला निघालो होता ना, आता बोला नाही तर हरलो म्हणा।
3: नाही नाही हरलो काय म्हणून, पुनर्जन्माच्या कल्पनाच खोटे।
4: पुनर्जन्म आता पण कुणीच बघितला नाही।
3: काहीतरी भक्त झालं
2: होत्या। तोंडावरून बोल, तुला ठावा नसेल तर मी सांगतो।
3: अरे सांग सांग।
2: पण
5: काय ज्योतिबा इचकर देऊ देत का उत्तर?
3: देऊ देत।
2: ठीक आहे ऐका।
0: स्पर्शन करीती या प्राण्याला कुणी न

0: तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे उग्र तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे फूल पाखरू बनून सुंदर रूप शरीरी धरतो रे पाखरू हा दुसरा अन पुनर्जन्म हा या प्राण्याचा नित्य जगाला दिसे खरा।
1: तर ऋतुजा वेगवेगळ्या कार्यक्रमात तू वेगवेगळ्या रचना सादर करते आणि त्यातूनही जिजाऊचा पोवाडा ही तुझी खासियत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर करण्याची। आज आमच्या श्रोत्यांसाठी एकदा त्या सगळ्या रचनेबद्दलही आम्हाला सांग, जिजाऊ मातेबद्दल सांग, लोक कसे प्रतिसाद देतात, कारण जिजाऊ हे सगळ्या महाराष्ट्राचं आई असं दैवत आहे।
2: मी शायरीच्या कार्यक्रमामध्ये जिजाऊ असतील, अहिल्याबाई असतील, अजून अशा ज्या विरांगणा होऊन गेल्या, झाशीची राणी असतील, अशा महिलांचे पोवाडे सादर करण्याचा प्रयत्न करत असते मी। आणि त्याचबरोबर सांगितलं की शायरीमध्ये फक्त पोवाडा नाही आहे, तर त्यामध्ये फटका असतो, असावी नसावी असते, हे प्रकार पण म्हणजे मध्यंतरानंतर म्हणजे सादर होतात। मग ते आणि अजून एक नांदाया जाते लेखक, म्हणजे आई मुलीची पाठवणी करते, मग ते एक गीत आहे ते एक सादर करतं की ते सादर केल्यानंतर मग अशा खेड्यातल्या वगैरे महिला असतात, त्यानंतर भेटायला येतात, अशा रडतात वगैरे त्या गाण्यातून। अजून जिजाऊंचा पोवाडा की मग शिवाजी महाराज प्रत्येकाला हवेतात आजच्या जगामध्ये, पण त्या जिजाऊंनी त्या शिवाजी राजांना त्या खडतर प्रवासा असून सुद्धा कसं घडवलं, कसं वाढवलं, त्यांना कसं ज्ञानाचं ज्ञानामृत दिलं हे गाते।

आजीच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी. ज्या माऊलीनं राजाला वाढवलं घडवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं म्हणून शिवाजी राजा घडला आणि म्हणून त्या आईच्या

अशा प्रकारचा पोवाडा सादर होतो. अजून गण असेल, गोंधळ असेल, शाहीर गोंधळ सादर करतात. अजून जिजाऊंची काही गाणी, शिवाजी महाराजांचे तुंबडी तुम्हाला सांगितली ती.

0: इतकं सुंदर लिहून ठेवलंय त्यामध्ये. अजून असावा नसावा. बायकोला प्रेमी न सरदार नामी, बायकोला प्रेमी सरदार नामी, म्हणजे असावा नसावा. पिराजीराव सरनाईकांनी लिहिलं की पुरुष कसा असावा, नवरा कसा असावा, विद्यार्थी कसा असावा, नवरा कसा असावा. बायकोला प्रेमी न सरदार नामी, कुत्रा टॉमी असावा. बायकोला भिनार झाड लोट करणार, पातळ धुणार नसावा. आणि आणि मग इकडून शाहीर मग बोलतो.
1: मला माहिती आहे, तुम्हाला सांगू का, आताची परिस्थिती अशी आहे की जुनं पिराजीरावाने लिहून ठेवलं
2: अगदी,
1: पण मग आताच्या पुरुषांनी काय महिलांना मदतच करायची नाही का?
2: अगदी, मी आता
1: झाड लोट पण करायची नाही का? आता आम्ही दोघच घरात राहतो, तुम्हाला झाडून पण घ्यावं लागतं,
2: करावंच लागतं.
1: वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन कपडे लावावं लागतं. तर मग आता ह्या युक्तीप्रमाणे वागून नाही जमत आता.

0: लोककला ही कशी जिवंत राहिली तर काळानुसार ती बदलत गेली. आपण सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे
1: हो शाहीर असावी पण सांगतील.
2: प्रेमाला वाणी ना राजा ना राणी सावित्री वाणी असावी हा. अहो प्रेमाला वाणी ना राजा ना राणी सावित्री वाणी असावी. अहो चाहत चटणी हो माऊली अहो चाहत चटणी सौती चाटणी नवऱ्यात वतनी नसावी. रामा दाजी रजी रे रजी जी रामा दाजी रजी रे रजी रे रजी जी रे जी रजी रजी रजी रजी रजी.

तर शोध हो आत्ताच आपण ऐकत होता लोकप्रिय युवा शाहीर चंद्रकांत माने आणि त्याची पत्नी शाहिरा ऋतुजा माने यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचा 6वा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत राहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. याचबरोबर आपण सोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोते हो, यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा सखी सहेली हा कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड या हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
10: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

दुनिया में है कोई बात, सबके है कोई निपात, कैसी तू बनती है री

বলবে বিপুল বলবল।

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज या कार्यक्रमात आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील निरुपयोगी माणूस ही विज्ञानकथा ऐकणार आहोत. वाचक स्वर पूजा बवले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या नात्यानं मी आपल्या राष्ट्रातर्फे इतकंच नव्हे तर अखिल मानवजातीच्या वतीनं तुम्हा अंतराळवीरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बरोबर 25 वर्षांपूर्वी याच दिवशी एका अमेरिकन नागरिकानं चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्या घटनेचा रौप्य महोत्सव आपण आज तुमच्या या मोहिमेद्वारे साजरा करीत आहोत. आजवर सूर्याच्या जवळ अनेक अंतराळ यानं पाठवण्यात आली, पण ती सगळी मानवरहित होती. तुमच्या या एव्हरेस्ट यानामार्फत माणूस प्रथमच शुक्राच्या कक्षेच्या आत पाऊल टाकतो आहे. या अभिमानास्पद कामगिरीला आणखी एका गोष्टीमुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. हा पराक्रम करणाऱ्या चौघांमध्ये एक भारतीय वायफळ बडबड. कम्युनिकेशन ऑफिसर अँजेला ब्राउनेलच्या तोंडात कडवट चव आली. खरं म्हणजे या मोहिमेवर तिच्याबरोबर तिचा प्रियकर विल्यम यंग येण्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं, पण आयत्यावेळी राष्ट्राध्यक्षांना भारत प्रेमाचा पुळका आला आणि ही सुवर्ण संधी प्रमोद चौधरीच्या वाट्याला गेली. विल्यम यंग आता 40 जवळ पोहोचला होता, म्हणजे त्याला यानंतर एखाद्या मोहिमेत संधी मिळणं कठीण होतं. ओ बिल, तू

नेहमीच असं कमनशिबी ठरतोस, अँजेला पुटपुटली. इन्स्ट्रुमेंट इंजिनियर टोनी मॅकेब मात्र प्रमोद चौधरीवर खुश होता. प्रमोदचा दिलखुलास स्वभाव आणि हरहुन्नरी वृत्ती त्याला आवडत असे. शिवाय विल्यम यंग मोहिमेवर न आल्यामुळं अँजेलासारख्या देखण्या मुलीशी तासन तास गप्पा मारण्याची सुसंधी त्याला या भारतीयाच्या येण्यामुळेच प्राप्त झाली होती. नाहीतर बेसवर असताना ही पोरगी 4-2 वाक्यांपलीकडे बोलायला राजी नसायची. बहुतेक कामं स्वयंचलित यंत्रामार्फत केली जात असल्यामुळं रुटीन मेंटेनन्सचं आणि चेकअपचं काम 2-4 तासात आटोपल्यावर अँजेलाशी गप्पा मारायला इथं हवा तेवढा मोकळा वेळ असे. पण विल्यम आणि अँजेला एकत्र आले की या 4-2 तासांच्या कामाची सुद्धा टाळाटाळ करतील या भीतीनं कॅप्टन स्मिथनं विल्यमला टाळून प्रमोदची वर्णी लावली असावी असा टोनीला संशय होता. हे अर्थातच खरं नव्हतं. इतकंच काय, त्याच्या हातात असतं तर कॅप्टन स्मिथनं प्रमोदलाही कधीच आपल्याबरोबर घेतलं नसतं. अमेरिकेत राहून वर्ष उलटली तरी एलिव्हेटरला लिफ्ट आणि गॅसला पेट्रोल म्हणणाऱ्या या पोरसौदा तरुणावर त्याचा काहीसा राग होता. त्यातून त्याचे ते बंगाली वळणाचे उच्चार, ते समजणं स्मिथला जरा जडच जाई. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अंतराळ मोहिमा शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून आखल्या जाव्यात, त्यात राजकारण आणू नये असं त्याला वाटे. त्यादृष्टीनं प्रमोद त्याला निरुपयोगी वाटे. म्हणूनच प्रमोदशी तो अगदी अलिप्तपणे जेवढ्याच तेवढं वागे. या मोहिमेच्या शास्त्रीय उद्दिष्टांबरोबरच तिच्यामुळे भारत आणि अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होतील. राष्ट्राध्यक्षांचं भाषण पुढे चालूच राहिलं. त्या दृष्टीनं तुमच्या यानाचं नाव एव्हरेस्ट ठेवण्याचं औचित्य, असा आवाज होऊन भाषण अचानक बंद पडलं. पृथ्वीपासून 4 कोटी मैलांवर आणि तेही सूर्याच्या इतक्या जवळ आल्यावर दळणवळण तुटणं ही गोष्ट तशी नेहमीची होती. थोड्या वेळात पुन्हा संपर्क प्रस्थापितही होत असे. एरवी अँजेलानं दळणवळण तुटल्याचं कॅप्टनला सांगायचे कष्टसुद्धा घेतले नसते. पण आता राष्ट्राध्यक्षांचं भाषण चालू असल्यामुळं सर्वजण हेडफोन्स लावून ऐकत असणार हे उघड होतं. म्हणूनच समोरचं एक बटन दाबून ती म्हणाली, कॅप्टन काहीतरी गडबड दिसतीये, बहुधा सूर्यावर नुकत्याच उद्भवलेल्या सोलर फ्लोअरचा परिणाम असावा. मी दुसऱ्या लहरींवर संपर्क साधून बघते. किती वेळ लागेल ठीक व्हायला? 5 मिनिटात होईल, फार तर 10. पण 10 मिनिटांच्या जागी तास झाला तेव्हा कॅप्टन अस्वस्थ झाला. त्यानं अंतर्गत दूरध्वनीवर अँजेलाला विचारलं, जमतंय का काही? अजून तरी काही दोष सापडला नाही सर. सगळी उपकरणं ठीक काम देत आहेत? कदाचित तिकडे बेसवर काहीतरी गडबड असावी, अँजेला म्हणाली खरं, पण त्यात काही दम नव्हता हे तिचं तिलाच कळत होतं. टोनीला बघायला सांगू का? का, माझ्यावर विश्वास नाही? ही माझी 4थी मोहीम आहे. आपल्या कामात दुसऱ्यानं लुडबुड करावी हे अँजेलाला मुळीच मानवण्यासारखं नव्हतं. तसं नाही, पण एकापेक्षा 2 डोकी बरी नाहीत का? त्यात तुला अपमान वाटून घेण्याचं काय कारण आहे? कॅप्टननं चुचकारण्याचा प्रयत्न केला. टोनी आला तेव्हा अँजेला गुस्सातच होती. या इंजिनियर महाशय, बघा काय गडबड येते. माझ्या बायकी डोक्यात शिरणार नाही असा एखादा गुंतागुंतीचा बिघाड असावा म्हणून कॅप्टननं तुम्हाला बघायला सांगितलंय. अँजेलाचा स्वभाव माहीत असल्यामुळं टोनी काही बोलला नाही. तासभर ती खटपट करते आहे तेव्हा तिनं प्रत्येक यंत्रणा नीट तपासून बघितलीच असेल याबद्दल त्याला खात्री होती. म्हणून त्यानं एकदम विचारलं, बाहेरची अँटेना तपासली? बाहेरची अँटेना? त्या 1 इंच जाडीच्या तबकडीला काय होणार आहे? अँजेलानं उडवून लावलं. काही उत्तर न देता टोनीनं त्या बाजूच्या खिडकीच्या काचेवरील आवरण दूर केलं. अँटेनाचा पार चक्काचूर झाला होता. अँजेलाचा चेहरा पडला. उल्कापात, ती कशीबशी पुटपुटली. मग लगेच सावरून घेत म्हणाली, पण या उल्कापातामुळं आपल्या यानाला कसं काही झालं नाही? एखादी लहानशी उल्का असेल, यानाला निसटता स्पर्श करून ती अँटेनावर आदळली, त्यामुळं तिचे तुकडे तुकडे झाले बहुधा, टोनीनं अंदाज बांधला आणि कॅप्टनला तसं सांगितलं. कॅप्टन आणि प्रमोद तत्परतेनं तिथे आले. बाप रे, सत्यानाश, तिला पडायला हीच जागा सापडली. ठीक आहे, दुसरी अँटेना बसवून टाका, कॅप्टननं आज्ञा सोडली. दुसरी अँटेना आपल्याजवळ नाही, अँजेलानं पडेल आवाजात माहिती पुरवली. काय, दुसरी नाही? पण प्रत्येक गोष्टीचे स्पेअर्स ठेवले आहेत ना? प्रत्येक छोट्या भागाचे आहेत, पण अँटेना स्पेअर नाही. का?

का नाही? कॅप्टनचा आवाज चढला. कारण अँटेनाची मोडतोड होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते म्हणून, अँजेला उत्तरली. मग आता कशी झाली? नेमक्या अँटेनावर उल्का पडण्याची शक्यता 10 लाखात 1 किंवा त्याहून कमी आहे. आपण फक्त जे मोडण्याची शक्यता 1000त 1 आहे अशाच गोष्टींचे जादा भाग बरोबर घेतले आहेत. मरो, मग आता नवीन अँटेना तयार करा तर, कॅप्टननं फरमावलं. अशक्य, अँजेला आणि टोनी एकदमच बोलले. कसोशीनं प्रयत्न केल्यास काही अशक्य नसतं, कॅप्टननं तत्वज्ञान सांगितलं. यानात असलेल्या सामानाचा उपयोग करून अँटेना कशी दुरुस्त करायची ते ठरवून अर्ध्या तासात मला रिपोर्ट करा. 24 तासांच्या आत कसंही करून अँटेना तयार झालीच पाहिजे. असल्या अशक्य कोटीतल्या आज्ञा देऊन काय साधतं प्रमोदला कळेना. कदाचित ही अमेरिकेत सध्या प्रचलित असलेली एखादी नवी मॅनेजमेंट स्टाईल असावी असा विचार करून तो गप्प राहिला. त्याचा परिणाम इतकाच झाला की आणखी तासाभरानं सर्वजण जेव्हा एकत्र जमले तेव्हा त्यांच्याकडे ना अँटेना दुरुस्त करायची योजना होती, ना ती दुरुस्त न झाल्यास काय करता येईल याबद्दल कोणी विचार केला होता. कॅप्टनला याची कल्पना असावी. त्यानं शांतपणे विचारलं, मग काय टोनी, तुला काय वाटतं? थोडा विचार करून टोनी म्हणाला, मूळ अँटेनाच्या इतकी मोठी अँटेना तयार करणं अजिबात शक्य नाही, पण पुरेसा वेळ मिळाला तर एखादी कामचलाऊ अँटेना बनवता येईल. किती वेळ लागेल? कमीत कमी 8 दिवस. इतका वेळ? होय, टोनीनं ठामपणे सांगितलं. अशी कामचलाऊ अँटेना बनवणं फारसं कठीण नसलं तरी तिच्यात सामावतील असे बदल सध्याच्या उपकरणात करावे लागतील, त्यासाठी इतका वेळ लागणारच. टोनीनं अँजेलाकडे पाहिलं. तिनं मान हलवून त्याच्या म्हणण्याला पुष्टी दिली. छान, उद्याच आपल्याला शुक्राभोवती चक्रा मारणाऱ्या मुख्य यानाशी डॉकिंग करायचंय. आणि अँटेनाशिवाय हे कसं शक्य आहे? त्याच्या आधी कसंही करून अँटेना तयार करायलाच हवी, कॅप्टन निकराच्या सुरात म्हणाला. टोनीनं खांदे उडवले. अँजेलानं हताशपणे मान हलवली. काय प्रॅम, तुला काही सुचतंय? तुला इंडियन रोप ट्रिक येत असेल, तू काहीतरी करून अँटेना उभी कर ना. टोनीची विनोदबुद्धी त्याला अजून सोडून गेली नव्हती. सर, त्यापेक्षा डॉकिंग अशक्य आहे हे मान्य करून दुसरं काय करता येईल याचा विचार केला तर जास्त बरं नाही का होणार? प्रमोदनं म्हटलं. कॅप्टननं क्षणभर विचार केला. प्रमोदचं म्हणणं बरोबर होतं. सहमतीदर्शक मान हलवत कॅप्टन म्हणाला, यू आर राईट, डॉकिंग करण्याची कल्पना आपण सोडून देऊया. आपल्याला एव्हरेस्टमधूनच पुढं जावं लागेल. माझ्या मते हे अशक्य नाही. आपला पृथ्वीशी संपर्क तुटला असला तरी आपल्या बाकी सर्व यंत्रणा शाबूत आहेत. सध्या आपण पृथ्वीच्या दिशेनंच जात आहोत. थोडीफार कोर्स ॲडजस्टमेंट करावी लागेल, ती आपला कॉम्प्युटर करू शकेल. त्यासाठी लागणारं इंधन आपल्याजवळ आहे. पृथ्वीजवळ जाईपर्यंत आपण नवीन अँटेना उभारू शकू आणि तिच्या सहाय्यानं पृथ्वीकडे संदेश पाठवू. ते एखादं यान पाठवून आपल्याला त्याच्यात ओढून घेतील. अन्नपाणी आपल्याकडे भरपूर आहे, प्रश्न हवेचा आहे. काय वाटतं टोनी? एव्हरेस्टवर हवेची कमतरता जाणवणारच, टोनी आपल्या स्वभावानुसार खेळकरपणे म्हणाला. विनोद पुरे, मी तुला आपल्या जवळची हवा किती दिवस पुरेल ते विचारतोय. टोनीनं समोरचं पॅड पुढे ओढून त्यावर भराभर आकडेमोड करीत सांगितलं, जास्तीत जास्त 10 दिवस. छान, पण सध्याचा मार्ग थोडाफार बदलून पृथ्वीच्या जवळपास पोहोचायला किती दिवस लागतील? शुक्राभोवती फिरणाऱ्या मुख्य यानाशी जुळणी करून त्या सामर्थ्यवान यानातून परत येण्याचं ठरलं असल्यामुळे हा हिशेब कधी केलेला नव्हता. टोनीनं तात्काळ कॉम्प्युटरला योग्य तो तपशील पुरवून या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. कॉम्प्युटरनं सध्याचा वेग, दिशा, पृथ्वीचं स्थान, कराव्या लागणाऱ्या ॲडजस्टमेंट, उपलब्ध इंधन याचं गणित करायला सुरुवात केली. सर्वजण श्वास रोखून आउटपुट टर्मिनलच्या पडद्याकडे बघत होते. तब्बल 3 मिनिटांच्या निस्तब्ध शांततेनंतर पडद्यावर शब्द झळकले. 13 दिवस 18 तास 26 मिनिटं. उत्तराची अचूकता 12 मिनिटं. उपलब्ध इंधन पुरेसं आहे. कोर्स ॲडजस्टमेंट नंतर यान पृथ्वीच्या जवळून 326.28 मैलांवरून जाईल. मिनिटभर कुणीच बोललं नाही. कॉम्प्युटरच्या उत्तराचा अर्थ स्पष्ट होता. पृथ्वीजवळ पोहोचण्याच्या आधी 3-4 दिवस सर्वजण गुदमरून मरणार. पृथ्वीपासून 326 मैलांवरून जाणार ती त्यांची केवळ निष्प्राण शरीर. अँजेलाच्या मनात आलं, बिल मोहिमेवर आला नाही तेच बरं झालं. प्रमोदच्या डोळ्यांसमोर त्याची वाट

0: पाहणारी आई क्षणभर तरळून गेली. टोनीनं आपल्या दाट तपकिरी केसातून बोटं फिरवली. कॅप्टन स्मिथनंच अखेर शांततेचा भंग केला. टोनी, हवा फक्त 10 दिवस पुरेल असं तू कशावरून ठरवलं? तुझं गणित चुकलं तर नाही? मी 10 दिवस पुरेल असं म्हटलं नाही, फार तर 10 दिवस पुरेल असं म्हटलं. वाटलं तर पुन्हा एकदा गणित मांडून पाहतो, पण चूक असलीच तर केवळ काही तासांचीच असेल. काही उपाययोजना सुचतीये? कॅप्टननं तिघांकडे बघून म्हटलं. आपल्याकडे असलेल्या सर्व इंधनाचा जास्तीत जास्त उपयोग करून पृथ्वीपर्यंत पोहोचायचा काळ कमी करता येईल का ते पाहूया, टोनी म्हणाला. पण कॉम्प्युटरनं मार्ग ठरवताना हे विचारात घेतलं असणारच, नाही का? असंच काही म्हणता येणार नाही. कॉम्प्युटर नेहमीच जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं इंधनाचा वापर होईल असा मार्ग ठरवतो, यान लवकरात लवकर पोहोचेल असा नाही. कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये तसा बदल करून पुन्हा विचारून बघ, सगळ्या इंधनाचा पूर्णपणे वापर करून केव्हा पोहोचता येईल ते. टोनी कॉम्प्युटर समोर बसून त्याला योग्य ते तपशील पुरवू लागला. पुन्हा एकदा 3-4 मिनिटांची जीवघेणी शांतता. पुन्हा एकदा डोळ्यात प्राण आणून पडद्याकडे बघणं. शेवटी एकदाचं उत्तर मिळालं. 12 दिवस 6 तास 17 मिनिटं. अँजेलानं तिचा खालचा ओठ जोरानं चावला. टोनीनं नकळत आपला पाय जोरानं खाली आपटला. त्या सरशी तो हळूहळू छताच्या दिशेनं वर जाऊ लागला. चटकन भानावर येऊन त्यानं जवळच्या वस्तूला आधारासाठी पकडून धरलं. कॅप्टन मात्र अजून शांत होता. आपल्या स्पेस सूटमध्ये हवेचे सिलेंडर्स आहेत, शिवाय काही स्पेअर सिलेंडर्स असतील त्यांचा उपयोग करूया, त्यानं सुचवलं. प्रत्येक सिलेंडर एका माणसाला 6 तास पुरतो. स्पेअर धरून असे एकूण 8 सिलेंडर्स आहेत, म्हणजे सगळेच्या सगळे वापरले तरी पुरेसे नाहीत. पुन्हा एकदा सर्वजण गप्प बसले. श्रोते हो, आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: प्रमोदनं घसा खाकरला. 4 जणांना हवा 10 दिवस पुरेल, नाही का? म्हणजे तिघे जणच असले तर 13 दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरेल. म्हणजे प्रमोद, तुला काय म्हणायचंय? कॅप्टननं हे विचारलं खरं, पण प्रमोदला काय म्हणायचंय ते सर्वांना कळून चुकलं होतं. ते उघड आहे, सर्वांनीच मृत्यूला कवटाळण्यापेक्षा आपल्यातल्या एकानं प्राणत्याग केला तर इतरांचे तरी जीव वाचतील. अशक्य, कॅप्टन तत्काळ म्हणाला. हे म्हणजे पूर्वीच्या काळी बुडालेल्या बोटीवरचे खलाशी लाईफ बोटीवरचे खाद्यपदार्थ संपले की चिठ्ठ्या टाकून एकाचा प्राण घेत आणि त्याला खाऊन आपली भूक भागवत, तसं होईल. चिठ्ठ्या टाकण्याची काही आवश्यकता नाही, प्रमोद सहजपणे म्हणाला. या मोहिमेवरचा सर्वात निरुपयोगी आणि बिनमहत्वाचा माणूस मी आहे. आज मला जर सर्वात उपयुक्त बनण्याची संधी आली तर मी ती कशी दौडेन? शिवाय मी इथे असण्याचा उद्देश काय? आपल्या 2 देशातील मैत्री बळकट होणं. माझ्या मरणानं तेही आपोआप साध्य होईल. छे छे, टोनी पुटपुटला. त्याच्या मनात आलं, या पोरात इतका दम असेल असं वाटलं नव्हतं. कॅप्टनची मुद्रा विचारमग्न होती. मला एक उपाय सुचतोय, अँजेला म्हणाली. अशाच स्वरूपाचा प्रश्न अपोलो 13 अंतरिक्षवीरांवर गुदरला होता. त्यावेळी त्यांनी इंधनाच्या ज्वलनासाठी असलेल्या द्रवरूप प्राणवायूचा उपयोग करून प्रसंग निभावून नेला होता. असं काही करता आलं तर चिठ्ठ्या टाकायची वेळ येणार नाही, किंवा प्रमोदला बलिदानही करावं लागणार नाही. प्रमोदच्या लक्षात आलं. ओळख झाल्यापासून प्रथमच अँजेलानं त्याचा उल्लेख मिस्टर चौधरी असा न करता प्रमोद असा केला होता. माझ्याही मनात हाच विचार होता, कॅप्टननं दुजोरा दिला.

टोनी, कॉम्प्युटरला सर्व माहिती पुरवून किती प्राणवायू आपल्याला श्वसनासाठी उपलब्ध होईल आणि उरलेल्या साठ्यात किती वेगानं जाता येईल ते काढ. ते झालं की अँजेलाच्या मदतीनं नवीन अँटेनाच्या उभारणीला सुरुवात कर. प्रमोद, तू माझ्याबरोबर चल. आपण द्रवरूप प्राणवायू इथल्या हवेत सोडायला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करूया. हिंदी चित्रपटाच्या नायकासारखा महान त्याग करण्याची संधी हुकली याचं प्रमोदला अर्थातच वाईट वाटलं नाही. जीव कुणाला प्यारा नसतो. 5 दिवस उलटले. नवीन अँटेना तयार होऊन तिला योग्य असे बदल उपकरणात करण्याचं काम चालू होतं. टोनी आणि अँजेला या कामात इतके घडून गेले होते की आपल्याला थंडी वाजतीये याचं भानच त्यांना राहिलं नव्हतं. शेवटी एकदा मनासारखं सर्फिंग जुळल्यावर टोनीनं हात वर करून आळस दिला आणि जांभई देऊन तो म्हणाला, पुष्कळ झालं, आता जरा विश्रांती घेऊया, थोडी गरम गरम कॉफी घेऊया, म्हणजे जरा तरतरी येईल. असं म्हणून जवळच्या कपाटातून त्यानं गरम कॉफीच्या ट्यूब्स काढल्या आणि एक अँजेलाकडे सरकवून दुसरी आपल्या तोंडात घातली. एक गुटखा घेऊन तो म्हणाला, काय थंड हवा पडली आहे या हवेत, खरं म्हणजे सिगरेट पाहिजे. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, अंतराळयानात अशी थंडी पडत नाही. त्यानं चमकून अँजेलाकडे पाहिलं. तिचे दातांवर दात वाजत होते. तापमान इतकं खाली कसं गेलं? एअर कंडिशनर्स दुप्पट जोरानं काम करायला लागले की काय, की रेग्युलेटरमध्येच काही बिघाड आहे? देवारे, नेहमीपेक्षा तापमान 7-8 अंशांनी कमी असावं. बीप बीप बीप असा आवाज झाला. सर्वांनी नियंत्रण कक्षात जमण्याची ही सूचना होती. कॅप्टन आणि प्रमोद त्यांची वाटच बघत होते. आपल्या सेंट्रल एअर कंडिशनरमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा, टोनीनं नियंत्रण कक्षात प्रवेश करता करताच सांगून टाकलं. तो दुरुस्त होईपर्यंत आपण तो बंदच ठेवूया. सेंट्रल एअर कंडिशनर गेले 12 तास बंदच आहे, त्यात काहीही बिघाड झालेला नाहीये, कॅप्टननं शांतपणे सांगितलं. म्हणजे याचा अर्थ तापमान आपोआपच कमी होतंय? होय, त्यासाठी सर्वांना इथे बोलवून घेतलंय. आपण सूर्याच्या जवळ असताना त्याच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर्समुळे तापमान कायम 22 सेंटीग्रेड ठेवलं जात असे. आता आपण सूर्यापासून जसजसे दूर येऊ लागलोय तसतशी त्याच्याकडून येणारी उष्णता कमी झाली, त्यामुळं तापमान कमी होऊन एअर कंडिशनर्स आपोआप बंद पडले. पण मग हीटर्स का नाही सुरू झाले? कारण आपल्या यानात हीटिंग सिस्टीमच नाही. काय? अँजेलानं दचकून विचारलं. तुम्ही विसरलात, आपलं यान शुक्र कक्षेच्या सदैव आतच राहणार होतं, अर्थात तिथं हीटर्सची आवश्यकताच नव्हती. मग त्याचं नसतं ओझं बाळगण्यात काय मतलब होता? आपण एव्हरेस्टमधून पृथ्वीकडे येऊ असं नासाच्या स्वप्नात देखील आलं नसेल. मग आता? अँजेलानं चिंतेनं विचारलं. थंडी सहन करायची. पण किती किती खाली जाईल तापमान? 80 सेंटीग्रेडच्या आसपास. बापरे, इतकं कमी? अँजेला शहारली. आधी हवेची टंचाई, आता थंडी. ज्यानं कोणी आपल्या यानाला एव्हरेस्ट नाव दिलं तो मोठा द्रष्टा असला पाहिजे. टोनी शिवाय हे वाक्य दुसऱ्या कोणाला सुचणार? खरंच 80 पर्यंत जाईल तापमान? गेल्या 12 तासात ते 7 सेंटीग्रेडनं कमी झालं. अजून पृथ्वीपर्यंत पोहोचायला 7 दिवस बाकी आहेत, तुम्हीच हिशेब करा. मला खरं म्हणजे या संकटाची कल्पना आधीच यायला पाहिजे होती, पण इतर अडचणींचा विचार करताना हा मुद्दा राहून गेला, कॅप्टननं प्रामाणिकपणे सांगितलं. पण जसजसं यानाचं तापमान कमी होईल तसतशी यानाकडून बाहेर टाकली जाणारी उष्णताही कमी होईल, तेव्हा तापमान खाली जाण्याचा वेगही घसरणार नाही का? खरं आहे, पण त्याचबरोबर सूर्याकडून मिळणारी उष्णताही कमी होत जाईल. यावर उपाय? गरम कपडे वापरायचे. पण आपल्याकडे गरम कपडे आहेतच कुठे? तेही खरंच. पण आपल्याकडे हीटर्स अजिबात नाहीत का? पाणी तापवायचे, पदार्थ गरम करायचे, वस्तू कोरड्या करायचे, ते सगळे 24 तास चालू ठेवले तरी फारसा फरक पडणार नाही. मी त्याचा विचार केलाय. यानात असलेल्या तारांपासून आपल्याला हीटर्स नाही का लावता येणार? अर्थात सोलर बॅटरीपासून पुरेशी वीज मिळेल असं मी गृहीत धरलंय, प्रमोद म्हणाला. ती काळजी नको, सोलर बॅटरीज उत्तम काम देत आहेत, पण आपल्याकडे विद्युतरोधक तारांचा अजिबात साठा नाही, कॅप्टननं सांगितलं. मला एक कल्पना सुचतीये, कायम स्पेससूट घालूनच वावरलं तर? अँजेला उद्गारली. कल्पना चांगली आहे, पण त्याचा फार उपयोग होईल असं वाटत नाही. आपल्याकडे असलेले स्पेस सूट्स नेहमीपेक्षा वेगळे आहेत. सूर्याच्या जवळ असताना घालायचे असल्यामुळं त्यात उष्णता निर्माण करायची सोय नाही, म्हणजे त्यांचा

गरम कपड्यांसारखा उपयोग होईल तेवढाच. एका सूटमध्ये दोघांनी घुसायची कल्पना कशी काय वाटतीये? टोनी अँजेलाकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला. त्यामुळं थंडीचं जरा जास्त चांगलं निवारण होईल. टोनी वात्रटपणा पुरे, अँजेलानं दटावलं. स्पेस सूट घालून बसायची कल्पना प्रत्यक्षात फारच अडचणीची वाटली. एकतर हे सूट यानात घालण्यासाठी नसल्यामुळं ते घालून बसणं अत्यंत गैरसोयीचं होतं. मग ते घालून वावरण्याची गोष्टच सोडा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आज तापमान शून्याच्या जवळपास गेलं असतानाच त्यातून थंडी आत शिरू लागली होती. अजून तब्बल 6 दिवस काढायचे होते. नवीन अँटेना अजून पूर्ण अवस्थेत गेली नव्हती. स्पेस सूट घालून तिचं काम करणं तर केवळ अशक्य होतं. तापमान झपाट्यानं खाली जातच होतं. आपण गुदमरून मरता मरता वाचलो, पण आता गोठून मरणार याची प्रत्येकालाच खात्री वाटू लागली. सर, दुसऱ्या दिवशी कॅप्टन आणि टोनी विचारविनिमय करत बसले होते. तिथं जाऊन प्रमोद म्हणाला, सर आपण एक गोष्ट पार विसरून गेलोय, आपल्याकडे हीटर्स आहेत. कुठं आहेत? तू खिशातून लपवून तर आणले नाहीस ना? टोनीनं प्रमोदची टर उडवायचा प्रयत्न केला. आपले एअर कंडिशनर्स म्हणजे खरं म्हणजे हीटरच नाहीत का? ते जेवढी उष्णता बाहेर काढून घेतात त्यापेक्षा जास्त दुसरीकडे बाहेर टाकतात. म्हणजेच संपूर्ण सिस्टीमचा विचार केला तर ते हीटर्सच ठरतात. तीच गोष्ट फ्रीजची. फ्रीजचा मागचा भाग किंवा एसीचा खोली बाहेरचा भाग किती गरम असतो ते तुम्ही पाहिलंच असेल. तेव्हा आपण आपले सर्व एसीज रेफ्रिजरेटर्स उलटे फिरवून म्हणजे भिंतीकडे तोंड करून चालू करूया. म्हणजे नियंत्रण कक्ष, झोपायची आणि वावरायची खोली गरम होतील. बाकी सर्व यानात हवी तितकी थंडी पसरली तरी काय बिघडतं? टोनीनं आणि कॅप्टननं एकमेकांकडे पाहिलं. मार्वलस आयडिया, टोनी ओरडला. पण ही सर्व मशीन्स चालू ठेवली तर पुरेशी होतील का? कॅप्टनचा सावध प्रश्न. त्याचा हिशेब मी केलाय. 1.5-2 दिवसात तापमान पुन्हा नेहमी इतकं होईल. तिसऱ्या दिवशी तर चक्क उकडायला लागेल. प्रमोदची कल्पना प्रत्यक्षात आणायला लगेच सुरुवात झाली. वाटलं होतं त्यापेक्षा हे काम बरंच कठीण गेलं. एकतर थंडीमुळे हात गोठून गेले होते आणि दुसरं म्हणजे यानातले एअर कंडिशनर्सही नेहमीच्या वापरातल्या एसीज इतके सुटसुटीत नव्हते. फ्रीज उलटे करून ठेवणं गुरुत्वाकर्षण विरहित प्रदेशात त्या मनानं सोपं गेलं. पण एकदा का ते उलटे केले की त्यांची दारं उघडणं शक्य नसल्यामुळं त्यातून काढून ठेवलेले पदार्थ इतस्तत पसरले. त्यांच्या पसाऱ्यातून वाट काढत शेकोटीजवळ बसून हात शेकावेत तसे अंतराळयात्री गरम हवेच्या झुळकांमध्ये हात शेकताना दिसत होते. 5 दिवसांनी ह्युस्टनला एव्हरेस्टचा संदेश मिळाला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. शुक्राभोवती फिरणाऱ्या मुख्य यानानं एव्हरेस्टशी संबंध तुटल्याचं आणि जुळणी होऊ न शकल्याचं कळून 10-12 दिवस लोटले होते. या काळात एव्हरेस्टची काहीच खबरबात नव्हती. त्यामुळं चौघे अंतराळवीर जिवंत असण्याची आशा सर्वांनी पार सोडून दिली होती. या महत्वाच्या मोहिमेत एका भारतीयाचा समावेश केल्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर कडक टीका होत होती. त्यातच हा अपघात. पुढल्याच वर्षी असलेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची आशा त्यांनी सोडूनच दिली होती. अचानक एव्हरेस्टचा संदेश मिळाला आणि सर्व चित्रच पालटलं. संदेश अतिशय क्षीण होता तरी चौघेही जिवंत आहेत ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पृथ्वीभोवती फिरत असलेल्या प्रयोगशाळांना संदेश गेले. पृथ्वीच्या जवळ येताच एव्हरेस्टच्या मदतीला दुसरी मोठी यानं पाठवण्यात आली. काही तासातच त्यांनी एव्हरेस्टवीरांना आपल्या यानात ओढून घेतलं. चौघ अंतराळवीर कमालीचे गलितगात्र आणि अशक्त दिसत होते. इतक्या दिवसांच्या आशा निराशेच्या खेळानंतर असं होणं साहजिक आहे असं सर्वांना वाटलं. पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून बाकीचे उडालेच. आम्हाला आधी काहीतरी खायला द्या, आम्ही सगळे गेले 4-5 दिवस उपाशी आहोत. उपाशी? तुमच्याकडे हवेचा तुटवडा असेल असा आमचा अंदाज होता. पण खाण्यापिण्याचे पदार्थ रगड होते ना? हो होते खरे, पण थंडीपासून बचाव करायला आम्ही सगळे फ्रीज उलटे करून ठेवले. त्यावेळी त्यातले सगळे अन्न पदार्थ बाहेर काढून ठेवले होते. बाहेर काढताच ते नासून गेले ना? टोनीच्या या खुलाशानंतर उडालेल्या हास्य कल्लोळात चौघही सामील झाले होते. श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञानकथा

संग्रहातील निरुपयोगी माणूस ही विज्ञानकथा ऐकलीत. वाचक स्वर होता पूजा बवले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणा गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुणा गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
4: पुणा गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंद्रकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796

0: 1999 1827 नियम अटी लागू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीत आहे अनिल.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणा आय केअर सांझ धारा.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला यावर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
4: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: फोन 93956 165.
5: नमस्कार श्रोते हो, वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळीद्वारा आयोजित सर परशुरामभाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे या आवारात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 3 या वेळात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे, त्यात नक्की सहभागी व्हा. जय हिंद.
6: एपिल्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
7: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
8: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर संशय कल्लोळ या नाटकातलं गोब देवल यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे पद ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
6: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00. 8484-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
7: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला यावर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
8: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
7: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: फोन 93-56-360-175.
9: श्रोते हो, कार्यक्रमातलं आता आपण शेवटचं गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
3: संपर्क 9689911240.
2: 9689911240.
4: विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ समारंभात बोलत होते. कृषी विद्यापीठांमध्ये भरपूर संशोधन होत आहे. या संशोधनातून निर्माण झालेल्या कल्पनांचं रुपांतर व्यावहारिक आणि समाजोपयोगी गोष्टींसाठी झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला MIT समूह संस्थेचे संस्थापक कुलपती डॉ विश्वनाथ कराड, राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक JD लक्ष्मीनारायण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुण्यात येत्या 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान सिनेमाज ऑफ इंडिया हा चित्रपट महोत्सव होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघाची भारतीय शाखा आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी हा चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. प्रख्यात चित्रपट समीक्षक आणि लेखक प्रेमेंद्र मुजुमदार यांनी निवडलेले विविध भारतीय भाषांमधले 10 समकालीन चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये संतोष डावखर यांचा गोंधळ आणि शुभम शेवडे यांचा मॅगझिन या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं डिजिटल वाहतूक व्यवस्थेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत प्रवाशांना सुरक्षित रिक्षा आणि टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी छावा राईड ऍप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ST ग्राहकांना ही सुविधा महामंडळामार्फतच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितलं. या ऍपमुळे सोपी बुकिंग प्रक्रिया, वाजवी भाडं तसंच नोंदणीकृत आणि विश्वासार्ह चालकांची सेवा प्रवाशांना मिळेल. त्याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नियमित प्रवासी आणि उत्पन्नाची संधी उपलब्ध होईल. CBI अधिकारी असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या रील स्टारला पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अटकेची भीती दाखवून

0: होऊन आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडलं. या टोळीनं सुमारे 29 गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे. सीबीआय, ईडी किंवा पोलीस अधिकारी असल्याचं सांगून फोन, संदेश किंवा व्हिडिओ कॉलद्वारे पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नयेत, फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्स विरोधात प्रशासनानं कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 371 होर्डिंग धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी 134 अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आली आहेत. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सुमारे 29,442 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण 99.78% तर पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98.3% पाऊस झाला आहे. राज्याची जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमानाची स्थिती जवळपास सामान्य आहे. कोकण विभागात सर्वाधिक 107% तर नागपूर विभागात 80.3% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. पुणे आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तापमान कमाल 29 तर किमान 22° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही पावसाच्या खूप हलक्या सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतासह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: श्रोते हो, 6:06 झाली आहेत. प्रसारित करत आहोत.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 39 30 41 42.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मैं दुश्मन
1: मंडळी शैलेंद्र सिंह यांच्या आवाजातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाणं होतं 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटातलं. चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक होते राज कपूर, तर चित्रपट लिहिला होता ख्वाजा अहमद अब्बास यांनी. चित्रपटात राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया हे मुख्य भूमिकेत होते. अहो, याच चित्रपटातून तर डिम्पल कपाडिया यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. 1973 मधला सर्वाधिक कमाई करणारा आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर 1970 दशकातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉबी चित्रपट होता. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये श्रीमंत विरुद्ध गरीब या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर किशोरवयीन प्रेमकथेचा प्रकार प्रेक्षकांच्या समोर मांडला. आणि बघा ना, त्यानंतर पुढे अनेक वर्ष अनेक दशक अशीच कथानक चित्रपटांमध्ये वापरण्यात आली. 1980 मध्ये या चित्रपटाचा परवाज दर गफास या नावाने पर्शियन भाषेत देखील रिमेक करण्यात आला. बर का, बॉबी हा डिम्पल कपाडिया यांचा 70 दशकातला पहिला आणि एकमेव चित्रपट होता. अहो, त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि चित्रपट सृष्टी सोडली. मग पुन्हा 80 दशकाच्या मध्यात चित्रपट सृष्टीमध्ये त्या परतल्या आणि अजूनही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
1: संपर्क 89 39 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
5: मुझे कुछ पहनू है,

1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय बर का मंडळी. आणि जे गाणं आपण ऐकलं ना ते स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी. गीतकार होते आनंद बक्षी. बॉबी या हिंदी चित्रपटाने सोव्हिएत बॉक्स ऑफिस वर पण भरपूर कमाई केली आणि 1975 मध्ये सर्वाधिक विकला जाणारा हा भारतीय चित्रपट ठरला. तसंच राज कपूरच्या आवारा या चित्रपटानंतर आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक विकला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट.

0: चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशामुळे सोव्हिएत युनियनमध्ये ऋषी कपूर हे रातोरात स्टार बनले. जसे आवारा चित्रपटामुळे त्यांचे वडील राज कपूर स्टार झाले होते, त्याचप्रमाणे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्तीच झाली म्हणा ना. सोव्हिएत युनियन बरोबरच इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर यासारख्या एशियन कंट्रीजमध्ये सुद्धा हा चित्रपट खूप चालला. मंडळी, तुम्हाला माहितीये राज कपूर एकदा लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री जद्दनबाई यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांची मुलगी नरगिस भजी करत होती आणि तिनेच भजी करता करता येऊन दरवाजा उघडला. चेहऱ्यावरून केस बाजूला सारताना तिच्या हाताचं पीठ कपाळाला लागलं आणि तिच्या या रूपावर राज कपूर पूर्णतः मोहित झाले. म्हणूनच अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून तिने राज कपूर यांच्या पिक्चरमधनं पदार्पण केलं. हाच प्रसंग जसाच्या तसा त्यांनी बॉबी या चित्रपटात सुद्धा वापरला आणि चित्रपट यशस्वी झाल्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्याला अजूनही हा प्रसंग बघायला मिळतो. चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं एक सदाबहार गीत.
1: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:16 झाली आहेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम राम पाहुण या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
3: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
2: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
3: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे वारजे आणि मुशी इथं सुरू.
2: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 8 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात दादा कोंडके यांचं गीत संगीतबद्ध केलंय राम लक्ष्मण यांनी. चित्रपट आहे बोट लावीन तिथं गुदगुल्या.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स।
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं हे बालगीत आपण ऐकणार आहोत। अद्वैत केसकर यांच्या स्वरात, संगीत आहे मीना खडीकर यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: अपराध या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत आहे एन दत्ता यांचं आणि गायक स्वर महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
2: 7823 84 11 20.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया. ललिता फडके यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आहे, संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे जसास तसे.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातला हा 7वा श्लोक, याचा अर्थ असा, ज्यांनी आपलं अंतःकरण पूर्णपणे जिंकलं म्हणून जो सदा प्रसन्न चित्त असतो त्याला आपल्याच ठिकाणी परमेश्वर स्वरूपाचा अनुभव येतो आणि तो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान इत्यादी सर्व द्वंद्व सारखेच पाहतो. एका ओवीत माऊली ज्ञानेश्वरांनी या अवस्थेचं सुरेख शब्दात वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही. भगवंतांनी आधी मनावर विजय मिळवायला सांगितला आणि नंतर अंतःकरण चतुष्ट्यावर. अंतःकरण चतुष्ट्य म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि चित्त. यासाठी माऊलींनी स्वांतःकरण जिता असा शब्द उपयोजित केलेला आहे. जसं किल्ल्यात प्रवेश करताना त्याचं प्रवेशद्वार महत्वाचं असतं म्हणून शत्रू तिथे आधी तोफगोळे टाकतात, तसं विषयांचं प्रवेशद्वार म्हणजे मन. तेव्हा मनावर मारा केला किंवा त्याला ताब्यात घेतलं की बाकी सगळं ताब्यात येऊ शकतं. राजाचा सेनापती पडला की राजाची बाजू कमकुवत होते. त्याचप्रमाणे सर्वात मोठा विरोध हा मनाचाच आहे. बुद्धी ही मनामागोमागे येते, अहंकाराचा थोडा विरोध होतो, पण मनावर ताबा आला की

अहंकार ही कमकुवत होतो. अहंकार संपला की चित्ताचा काहीच विरोध नसतो, त्यामुळे हे अंतःकरण चतुष्ट ताब्यात येतं. अशी स्थिती आल्यावर माऊलींच्या शब्द भांडारातून बाहेर आलेला शब्द म्हणजे सकळ कामोपशांता. अशी स्थिती येते. अंतःकरण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं असतं विषय खोटे वाटतात आणि विषय सुखाची वासना नाहीशी होते आणि अंतःकरण विषय सुखा वाचूनच अखंड प्रसन्न राहतं. असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला परमात्मा म्हणतात. अर्थात अज्ञान आणि सर्व वासना नाहीशा झाल्या असता जीवच परमात्मा स्वरूप होऊन जातो. हेच परमात्मा परवता दूर नाही या चरणाने माऊलींनी सांगितलेले. साधक संजीवनी या ग्रंथात स्वामी रामसुखदास म्हणतात, ज्याचा आत्मा मित्रासारखा आहे, अर्थात ज्याच्या शरीरात मीपणा आणि माझेपणा नाही, तो अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख आणि मान अपमान हे प्राप्त झालं तरीही सम निर्विकार राहतो. असा मनुष्य सिद्ध कर्मयोगी आहे, अर्थात त्याला परमात्म्याचा अनुभव झालाय असं मानावं. कारण अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख आणि मान अपमान हे तर येत राहतातच, परंतु परमात्म तत्व जसंच्या तसं राहतं. या श्लोकात जितात्मनः प्रशांतस्य शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयोः ही लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. जितात्मा म्हणजे ज्यानी स्वतःला जिंकलेला आहे असा. स्वतःवर विजय मिळवणं अति कठीण. ज्याची मन आणि बुद्धी लोककल्याणार्थ स्थिरावली त्यांनी स्वतःला जिंकलं असं म्हणता येतं. परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नित्यानित्य विवेक तसंच तीव्र वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. मनामध्ये मोक्षाची परमेश्वर प्राप्तीची तीव्र तळमळ निर्माण झाली पाहिजे. परमेश्वराच्या कृपेनीच अशी अद्वैत ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशा जितात्मनाचं उत्तम उदाहरण म्हणजे नचिकेता होय. दुसरं लक्षण प्रशांत आत्मा म्हणजे मनशांती. अंतःकरणात जोपर्यंत विकार असतात तोपर्यंत मनशांती लाभत नाही. राग आणि द्वेष हे दोन प्रधान विकार आहेत. त्याचं अधिष्ठान अहंकाराचं असतं. याला ज्यांनी जिंकलं तो प्रशांत मनस होय. मनावर संयमन प्राप्त झाल्याने अशा पुरुषाचं मन अत्यंत शांत आणि प्रसन्न होतं. तो सतत निर्विकल्प अवस्थेतच राहतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा विदुर होत. तिसरं लक्षण निर्द्वंद्वावस्था म्हणजे शीतउष्ण सुखदुःख मान अपमान हे सारे समान मानणारे. अशी द्वंद्व सहन करणारी अनेक संतांची उदाहरणं आहेत. पावसाच्या धारा जशा सागराला बोचत नाहीत तसंच मानापमानही अशा महात्म्यांना त्रासदायक ठरत नाहीत. अशा लक्षणांनी जो युक्त होतो तो परमात्मा समाहिता होतो. शीतउष्ण सुखदुःख आणि मानापमान या सहा गोष्टींमध्ये प्रशांत आणि निर्विकार राहिल्याने सिद्ध होतं की त्याला परमात्मा प्राप्त आहे. कारण अंतःकरणाला खरा आनंद झाल्याशिवाय साधक अशा सगळ्या परिस्थितीत साम्यावस्थेतल्या स्थितीत राहू शकतात. अशी अंतःकरण वृत्ती शांत कशी ठेवायची? मन हे वायुतत्वाचं आहे. ते रजोगुणाच्या आधाराने असतं. रजोगुण कमी झाला की मन शांत होतं. बुद्धी अपानवायू आणि तेज तत्वाची आहे. त्यामुळे तेज तत्व शांत झालं की बुद्धी निश्चयात्मक होते. सिद्ध सिद्धांत पद्धती सांगते, विवेक वैराग्य शांती क्षमा संतोष हे बुद्धीचे गुण आहेत. म्हणून बुद्धी निश्चयाचे आत्मज्ञान भावी आपणासी आपण, चित्त अपानवायू आणि जलतत्वाचं. चित्तवृत्ती प्रभूकडे असले तरी भक्ती सिद्ध होते. अनुसंधान हे चित्ताचं स्वरूप आहे. सिद्ध सिद्धांत पद्धतीप्रमाणे चिंतन धीर स्मरण त्याग आणि स्वीकार हे चित्ताचे गुण आहेत. अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. अहंकार आणि मीपणाच्या आधारावर अंतःकरणाचे व्यवहार होतात. अहंकार अज्ञानी लोकांना फार त्रास देत नाही, पण शब्द पंडितांना त्रास देत राहतो. मनबुद्धी आत्माकार झाली की अहंकार स्वतः सहा मध्ये विलीन होतो. अंतःकरणाचा विग्रह म्हणजे बाह्य शरीर सात्विक आहार आणि सत्वगुण यांनी शुद्ध ठेवावं. ज्याप्रमाणे स्फटिकातून दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणातून निर्मलत्व बाहेर पडतं. मग कल्पनेचे तरंग नष्ट होतात, विकार नष्ट होतात, विकल्प शुद्ध मनोवृत्तीत राहत नाहीत. चित्त स्थिर होतं. मनाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली बैठक मोडत नाही. स्वरूपापासून अंतःकरण किंचितही दूर होत नाही.
जसा

फिरणाऱ्या नक्षत्राबरोबर ध्रुव तारा फिरत नाही. मग सुखदुःख, मान अपमान, थंड उष्ण, भय शोक कायमचे नष्ट होतात. क्षीर समुद्राच्या लाटांनी मंदार पर्वत डळमळत नाही, तसं कल्पांत समयी अंतःकरणाचं धैर्य आणि सहनशीलता कायम राहते. शरीर शुचिरभूत आणि निष्काम कामात मग्न आणि शुद्ध अंतःकरण असलेला साधक हा आत्मज्ञानाचा कोठार असतो. मग सत्व, रज, तम या गुणांच्या उर्मी कायमच्या शांत होतात. अंतःकरण निर्मम, निर्दोष, निष्काम झालं की सर्व चराचरात आत्मरूपानी मीच आहे या अनुभवाने द्वैत पूर्ण नामशेष होत. अनुसंधान राहण्यात सहजता येते. जीव शिवरूप होतो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत परमात्माच प्रकट होतो. यालाच समर्थ जीवीचे सांगणे हितगुज असं म्हणतात. आत्मानात्मा विवेकाने माणूस स्वतःच स्वतःचा मालक बनतो. सुख स्वतःमध्ये शोधतो. आनंद हेच आपलं स्वरूप आहे हे ओळखतो. स्वतः स्वतःला प्रकट करतो म्हणजेच आत्मा त्याच्या पूर्ण स्वाधीन होतो. मौन हेच त्याचं दर्शन आहे. फक्त ते आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. जसं साखरेच्या कारल्यात कडूपणा नसतो, साखरे वाचून काहीच नसतं, तसं त्याच्या वर्तनात आनंद वाचून काहीच नसतं. देहबुद्धी नष्ट झाल्याने तो आपोआप मूळच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. भज गोविंदम या स्तोत्रात शंकराचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदति नंदति नंदत्येव. स्वामी चिन्मयानंद यांनी या श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय, शीतोष्ण हे शारीरिक स्तरावरचे, सुखदुःख हे मानसिक स्तरावरचे, मान अपमान हे बौद्धिक स्तरावरचे विकार आहेत. शरीर, मन, बुद्धी यावर ज्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवलंय त्याला शांतीच लाभते. त्याचाच जीवात्मा परमात्मा परमेश्वर स्वरूप होतो. आजच्या संदर्भात हा श्लोक, आपलं मन नियंत्रित असेल, आपला चांगला मित्र असेल, तर आपण कायमच प्रत्येक परिस्थितीत कसे आनंदी शांत राहू शकतो हे सांगणार आहे. उन्हाचा उकाडा असो की थंडीचा कडाका, सुखाची ऊब असो किंवा दुःखात होरपळणं असो, अर्थात शरीराचे त्रास असोत वा मनाची अस्वस्थता, जर आपलं मन शांत राहावं म्हणून प्रयत्न केले किंवा मी आता हे सोसणार आहे असं ठरवलं, तर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. कितीही उकाडा वाढलेला असो, मी त्रास करून न घेता माझी कामं ठरल्याप्रमाणे करत राहणार असं ठरवलं असेल, तर ती कामं व्यवस्थित पार पाडल्याचा आनंद आपल्याला मिळेलच.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672।
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी।

0: मनाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: ठीक 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: गजर हरिनामाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला संत नामदेव यांची भक्तिरचना आपण ऐकूया. सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर किशोर पाठक यांची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर संत जन

श्रोते हो, कार्यक्रमातली आता शेवटची भक्ती रचना आपण ऐकणार आहोत अजित कडकडे यांच्या स्वरात. संत तुकाराम महाराजांची ही भक्ती रचना आहे आणि संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ठीक 8 वाजता हवा महल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्ष

0: अपने साथ बहा कर ले जाती है।
1: कभी तो नजर
0: एक आवाज
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे

0: 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम फार्म टू सिटी प्रोग्राम.
1: हॅलो, हाय, नमस्कार
2: श्रोते हो, आणि विशेषतः युवा मित्रांनो, कसे आहात? मजेत ना?
1: आपल्या कानात असलेले हेडफोन्स ऍडजस्ट करा.
2: रेडिओ, मोबाईल किंवा कार स्पीकरचा आवाज वाढवा,
1: कारण सुरू होतोय तुमचा आणि आमचा लाडका ब्रँड न्यू शो फार्म टू सिटी.

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: काय मग मंडळी, शहरात राहून रील्स बघण्यात, कॅफे मध्ये कॉफी पिण्यात आणि कॉर्पोरेट डेडलाइन सांभाळण्यात आयुष्य मजा आणतंय की नाही?
4: पण थांबा, जरा विचार करा। जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखादी सुंदर रील बघता, एखादी पाककृती किंवा वाढलेलं जेवणाचं ताट बघता, तेव्हा तुमच्याही प्लेट मध्ये येणाऱ्या पोह्यांपासून ते थेट पुरणपोळी पर्यंतचा प्रवास कुठपासून सुरू होतो माहितीये?
3: येस, बरोबर पकडलं, आपल्या गावच्या सुपीक मातीपासून।
4: तर आपल्या गावाकडच्या आणि शहराच्या मातीशी जुळलेल्या सर्व तरुण मित्रांनो, आज आपण जे काही करतोय ते थोडक्यात आपल्या पोटासाठीच, हो ना?
3: पण जर आपल्यामुळे न केवळ आपल्या स्वतःच पण आपण इतरांची पोट भरण्याचा मार्ग शोधून काढला तर?
4: वा रोहिणी, काय सांगतेस, स्वतःच नाही तर इतरांचं सुद्धा, हे कसं शक्य आहे?
3: 100 काय, 200% शक्य आहे। आणि अशाच काही इंटरेस्टिंग आणि चकित करणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याकरिता
4: आणि शेतीचा मार्ग शहरापर्यंत खुला करण्याकरता
3: मी रोहिणी
4: आणि मी शंतनू
3: घेऊन आलोय खास आपल्यासाठी माहितीची आणि गाण्यांची मेजवानी।
4: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी। रोहिणी, तुला माहितीये, आजकाल आपले तरुण नुसती पारंपरिक शेती न करता त्यात सायन्स आणि स्मार्ट आयडियाज वापरत आहेत।
3: अगदी खरे शंतनू, पण एक गोष्ट मात्र विचार करायला भाग पाडते।
4: कुठली गोष्ट ग?
3: आजही युवा पिढीला आपल्याला समजवावं लागतं की शेती म्हणजे फक्त विचाराचं ओझं नाही, तर ती आजच्या किंबहुना उद्याच्या काळातली सर्वात भारी आणि प्रॉफिटेबल इंडस्ट्री बनू शकते।
4: अगं रोहिणी, चिंता करू नकोस, आजचा तरुण हा सुजाण आहे, तंत्रज्ञानाशी त्याचं एक अतूट नातं आहे आणि तो सगळ्या अँगलनी अपडेटेड असतो। मग शेती क्षेत्राला सोडून तो कसा जाऊ शकतो, काय बरोबर की नाही?
3: हो रे, हेही तितकंच खरंय।
4: अच्छा, मला एक सांग, आपल्याला जे लोक आपल्या लाईफ मध्ये जवळचे वाटतात, आवडतात, ज्यांच्या सोबत आपण मोकळेपणाने आपले सिक्रेट्स शेअर करू शकतो आणि आपल्या आनंदाचे सेलिब्रेशनचे क्षण घालवतो, असे लोक कोण असतात?
3: अरे सोप आहे की, आपले मित्र मैत्रिणी।
4: करेक्ट, यहाँ आता है कहानी में ट्विस्ट।
3: म्हणजे?
4: अगं तुला माहिती आहे, निसर्गाने शेतात फक्त कीटक आणि रोगराई सारखे शत्रूच नाही तर काही लय भारी सुपर हिरोज पण पाठवले आहेत।
3: अच्छा।
4: जे शेताचे मित्र म्हणून काम करतात।
3: अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की शेतीला सुद्धा मित्र असतात?
4: हो, मग काय, मित्र कीटक, जैविक

0: उत्पादन अगं काय नाही ते विचार
1: शंतनू, माझी उत्सुकता आता खूप जास्त वाढली आहे. मला याबद्दल आणखी काही सांग ना.
0: अगं सांगतो, तुझी आणि आपल्या श्रोत्यांची उत्सुकता बस थोडा वेळ अशीच कायम ठेवतो. तोवर ऐकूया एक मस्त एनर्जेटिक गीत, त्यानंतर मी नक्की सांगेन. प्रॉमिस.

0: शांतनू, मी विसरली नाहीये बरं का, गाण्यापूर्वी आपण शेतीच्या मित्रांबद्दल बोलत होतो म्हंटल.
1: अरे वा, तुला आठवण आहे तर. बघ रोहिणी, सस्पेन्स ठेवण्यासारखं यात खरं तर काहीच नाहीये. कसं आहे, आपले मित्र संकटाच्या वेळी आपली मदत करतात, बरोबर?
0: हो.
1: तसंच शेतीमध्ये संकट येऊ नये म्हणून असे काही घटक शेतीसाठीही मदत करतात.
0: अच्छा, एवढा सस्पेन्स बनवून एवढंच सांगितलंस. होय. अरे माझा नाही तर कमीत कमी आपल्या श्रोत्यांच्या इच्छेचा तर विचार करायचाच ना शांतनू. तू काहीच सांगत नाहीयेस म्हटल्यावर ते किती निराश होतील सांग बरं मला.
1: अरे हे बघ, मला जितकी माहिती होती तितकी तर मी सांगितली, पण या विषयाबद्दल आपण सगळ्यांना माहिती देऊ हे प्रॉमिस मात्र आपण पाळणारच आहोत, बरं का?
0: म्हणजे तू काहीच बोलणार नाहीस तरी माहिती लोकांना द्यायची? अरे का कन्फ्यूज करतोस बाबा.
1: अग शांत शांत, आपण आजच्या या स्मार्ट शेतीचे काही एक्सपर्ट नाही, पण एका खऱ्या एक्सपर्ट कडून तर माहिती घेऊ शकतो ना.
0: अरे हो, हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही.
1: मग वाट काय पाहतेस? आपल्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना कोणाची भेट घालून देतेस तूच सांग की.
0: तर मित्रांनो, आज तज्ज्ञ म्हणून आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर आले आहेत मित्र सेना प्रोजेक्ट चे उद्योजक संस्थापक विजय ढोले सर.
1: यांच्या सोबत बातचीत करूया शेती क्षेत्रातील अनेक बाबींवर आणि फायदा पोहोचवणाऱ्या अनेक मित्र घटकांबद्दल. सर नमस्कार, फार्म टू सिटी कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपला परिचय द्यावा आणि आपण शेती क्षेत्रात कसं काय योगदान देत आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या.
2: नमस्कार, माझं नाव विजय ढोले, मी मित्रसेना कंपनीमध्ये सेनापती म्हणून काम करतोय. आम्ही विषमुक्त कीट प्रबंधन या सेक्टरमध्ये काम करायचा प्रयत्न करतो आहे. बिना केमिकलच्याही शेती होऊ शकते, बायोलॉजिकल्स काम करतात हे सिद्ध करून दाखवण्याचं ध्येय घेऊन आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहे.
1: सर, आपण राजरोजपणे कीटक रोगराई असे शेतीचे जे शत्रू आहे त्या बाबतीत खूप ऐकत असतो, पण कीटक असं आवश्यक नाही की शत्रूच असतील, ते मित्र कीटक सुद्धा असू शकतात किंवा जैविक काही असे घटक असतात की ज्यांनी शेतीला फायदा होतो. तर याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या की हे काय आहे ज्यांनी शेतीला मदत होते.
2: आपण नॉनव्हेज आणि व्हेजच्या गोष्टी करतो. व्हेजिटेरियन जितके कीडे आहेत किंवा कीटक आहेत हे तुमचे शत्रू आहेत, आणि नॉनव्हेज जितके कीट आहेत हे तुमचे मित्र आहेत, कारण की ते तुमच्या झाडाला पिकाला खाणारे जे कीटक आहेत खातात. शत्रू सेना आणि मित्र सेना असा दोन हिशोबाने आपण बघू शकतो. जमिनीत कार्यरत जितकेही सूक्ष्म जीव आहेत जे तुमच्या हितचिंतक म्हणता येईल ह्या सगळ्यांना आम्ही मित्र सेना म्हणतो, आणि तुमच्या पिकांना ज्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो, त्यांना वाढण्यात दुष्परिणाम होऊ शकतात, जे त्यांना हार्वेस्टिंगच्या आधी ते खायला लागतात, हे सगळे तुमचे शत्रू सेना झाली.
1: म्हणून तुम्ही मित्र सेनेचे सेनापती आहात असं म्हणायला काही हरकत नाही.
2: बिलकुल. फक्त मीच नाही, आमचा उद्देश आणि धोरण हेच आहे की हरेक शेतकरी मित्र हा स्वतःला सेनापती समजायला पाहिजे, कारण की जमिनीत असलेली मित्रसेना तो स्वतःच राबवतो. आता त्याला किती चांगल्या प्रकारे राबवायचं की ते शत्रू सेना वाढू शकली नाही पाहिजे, हे फक्त आम्ही त्यांना मदत करणार आहे.

0: आपल्या चर्चेमध्ये अशा सुमधुर गाण्यांची साथ असली ना तर जाम मज्जाच येते बघ.
1: हो तर, आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच मजा येत असणार. चल सुरू ठेवूया तज्ञ विजय ढोले यांच्यासोबतची बातचीत.
0: विजय ढोले सर, या क्षेत्रात यायचा आपला उद्देश काय आणि हे कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा कशी मिळाली?
2: मी शेतीच्याच बॅकग्राऊंड मधून येतो. माझे बाबा सोडून माझ्या कुटुंबातले अजूनही सगळे शेतीच करतात. ती एक खूप छान स्टोरी आहे. बाबा ऑपॉर्च्युनिटीसाठी गाव सोडून निघाले आणि ऑपॉर्च्युनिटी मला परत गावात घेऊन गेली. ती सर्कल ऑफ लाईफ म्हणता येईल ती छान हे आहे. आणि अॅग्रिकल्चरशी जुडूनच आहे. लहानपणापासून शेती करतो आहे. मी स्वतः शेती केलेली पण आहे. उद्देश हाच होता की आपण बायोलॉजिकलला कसं त्याचं पोटेन्शियल बाहेर काढता येईल. गव्हर्नमेंट ऑर्गॅनिक म्हणा किंवा बायोलॉजिकल सस्टेनेबल अॅग्रिकल्चर 2001 पासून प्रमोट करते आहे. अजूनही का 5% किंवा 10%च्या वरती फार्मर त्याला एक्सेप्ट नाही करत आहेत? कुठे ना कुठे कम्युनिकेशन, कमर्शियल ह्या गोष्टींमुळे त्याचा अपटेक होत नाही आहे. अनलर्निंगची कॉस्ट खूप जास्त असते. काही नव्याने शिकायचं असलं तर तुम्हाला पहिले जुनं विसरावं लागतं. आता त्यांना ज्या लागलेल्या सवयी आहे त्याच्यातलं छोटं सोल्युशन दिलं किंवा इझी सोल्युशन दिलं तर ते पटकन एक्सेप्ट करतील. त्यांना पूर्ण अनलर्न करून नवीन करायला लावलं तर तो कुठे ना कुठे बॅरियर येतो. प्लस तुम्हाला माहिती आहे आपली पूर्ण जनरेशन कन्व्हिनियन्सची आहे. घराच्या जवळ किराणा दुकान असलं तरी आपण ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरनं मागवतो.
1: अगदी बरोबर.
2: सगळ्यांना कन्व्हिनियन्स पाहिजे. आपली जनरेशन त्याच्यावर चालली आहे. या गोष्टींना कसा आपण दुसऱ्या दृष्टिकोनाने बघू शकतो हा मेन अप्रोच होता. बायोलॉजिकल काम करतात हे बऱ्यापैकी 15-20 वर्षापेक्षा आज जर म्हटलं तर जास्त फार्मिंग अवेअरनेस आहे. फार्मर्सला माहिती आहे. मग का नाही वापरत आहे? कारण की कमर्शियल प्राइस पॉइंटच्या हिशोबाने जितक्या क्वांटिटीत वापरायची गरज आहे ती सध्या पॉसिबल नाही आहे. एक्झाम्पल उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया हा एक बॅक्टेरिया आहे. हा तुमच्या जमिनीतला फॉस्फरस अपटेकला मदत करतो. एका दृष्टिकोनाने म्हणायचं तर तुमच्या आजोबांच्या तिजोरीची चाबी म्हणता येईल. 70 वर्षापासून आपण डीएपी टाकतोय. सीझन मध्ये दोनदा टाकतो आहे. पूर्ण अपटेक होत नाही. जमिनीत लॉक होत चाललंय. म्हणूनही 15-20 वर्षाआधी जेव्हा जमीन आपण बैलांनी नागरायचो 9 इंचापर्यंत आपण जाऊ शकत होतो. आज ट्रॅक्टरनी 6 इंचाच्या खाली जाणं होत नाही. जमीन कॉम्पॅक्ट आणि टाईट झाली आहे. ट्रॅक्टरची एचपी वाढत चालली पण तो 6 इंचाच्या खाली जाऊ शकत नाही. तर ही कॉम्पॅक्टनेस कशाने ठीक होऊ शकते? फक्त फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा ह्या जीवाणूंनी वेगवेगळे घटक. पण आपण जर फॉस्फरसचं म्हटलं तर हे फक्त फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया करू शकतो. आता जमिनीत अवेलेबल फॉस्फरस जर झाडाला अवेलेबल झाला तर तुम्हाला नव्याने डीएपी टाकायची गरज कमी पडेल. तर फर्टिलायझर एफिशियन्सी युसेज जो म्हणतोय, म्हणजे सरकार पण सध्या ह्या धोरणावर काम करते की एक्झिस्टिंग आपण फर्टिलायझरची एफिशियन्सी कशी वाढवावी, तर तुम्हाला बायोलॉजिकल वापरायला पाहिजे. पीएसबी म्हटलं मार्केटमध्ये 300 ते 1700 रुपयाच्या प्राइस पॉइंटला वेगवेगळे बायोलॉजिकल मिळतात. डिपेंडिंग ऑन द कंपनी, म्हणजे ब्रँडिंग आणि त्याची व्हॅल्यू, त्या याच्यावर वेगवेगळ्या रेट. साधारणतः ऍव्हरेज 500 रुपये जर पकडले वार्षिक तो 1 किंवा 2 पीएसबी यूज करेल किंवा कोणते बायोलॉजिकल यूज करेल. जितक्या प्रमाणात जमिनीमध्ये लॉक्ड पीएसबी आहे त्याला अनलॉक करायला पाहिजे. तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 लिटर बायोलॉजिकल यूज करायला पाहिजे. आता 500 रुपयाचं 10 लिटर म्हटलं तर 5000 रुपयाचा तो बायोलॉजिकलवर खर्च करणार नाहीये. सध्यासाठी त्याच्यासाठी लेबर पासून सगळ्या गोष्टी इज अ प्राइस. आता हा एक न्यू प्रॉडक्ट यूज करण्यासाठी तितकी त्याची ऐपत नाहीये की तो 5000 रुपये खर्च करेल. त्याला दुसऱ्या दृष्टिकोनाने बघायसाठी मग आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काम केलं की तो 1000 रुपये खर्च करतोय बायोलॉजिकलवर. का आपण असं वर्क करू नाही शकत की त्याला 1000 रुपयात 10 लिटर अवेलेबल होईल? म्हणून आम्ही बनवलं एक मायक्रो फर्मेंटर.

0: तर विजय ढोले सर, आपण मायक्रो फर्मेंटर ची निर्मिती केलीत असं आपण बोललात आणि आपले प्रोजेक्ट्स कुठे सुरू आहेत याही बद्दल माहिती द्या.
1: जे गव्हर्नमेंटच्या नॅचरल फार्मिंग मिशनचं जे धोरण आहे त्याच्यात त्यांनी जैव विविधता केंद्र म्हणजे बायो रिसोर्स सेंटर BRC ह्या FPC किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज ज्या गटात शेती करतात आजकाल गव्हर्नमेंट ते पण प्रमोट करते की गट शेती केल्याने त्यांची परचेस पॉवर वाढते, सेलिंग पॉवर वाढते, त्यांनी त्यांना काहीतरी एक ऍडिशनल प्रॉफिट उरतो. BRC धोरणामध्ये जैव निविष्ठा केंद्राच्याच हिशोबाने आम्ही एक ऑटोमॅटिक फर्मेंटर बनवलं आहे जे 25 रुपयाच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये FPC स्वतः फ्रेश बायोलॉजिकल्स बनवू शकतात. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयामध्ये आम्ही इन्क्युबेटेड आहे ऍज अ स्टार्टअप. गव्हर्नमेंटची अॅग्री मिनिस्ट्री अंडर RKY रफ्तार म्हणून एक स्कीम चालते ग्रँटची, प्री सीड त्यात 5 लाखाची ग्रँट आम्हाला मिळालेली आहे. त्याच्या अंडरच आम्ही मशीन ऍक्च्युली डेव्हलप करू शकलो. पुढच्या ग्रँटमध्ये आम्ही अप्लाय करायचा विचार करतो आहे. पण आमची मशीन PDKV अकोल्याला ऑइलसेट डिपार्टमेंटमध्ये पण एक लागलेली आहे. इनफॅक्ट नॅचरल फार्मिंग मिशन भारतामध्ये PDKV नॅचरल फार्मिंग मिशन म्हणून सगळ्यात पहिले 2021 चालू झालं. आपल्या अकोल्याच्या युनिव्हर्सिटीने याला प्रमोट केलं. 2023 राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आलं याच्या सक्सेसला बघून तर मदर सोर्सवर आम्ही मशीन लावलेली आहे असं याचं मला प्राऊड फील होतं की जिथून आपण नॅचरल फार्मिंगचं देशात काम सुरू झालं आहे तिथे आमच्या इनोव्हेशनला पण वाव मिळाली आणि तिथे एक मशीन लावलेली पण आहे दाखवायसाठी की याचं किती सोपं काम आहे. ते सोडून सेंट्रल गव्हर्नमेंटचं नॉलेज पार्टनर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्लांट हेल्थ मॅनेजमेंट म्हणतात हैदराबादला NIPHM. आपल्या महाराष्ट्राच्या कोकरा म्हणून एक स्कीम आहे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर वर्ल्ड बँकेचं इनिशिएटिव्ह आहे. त्याच्या सगळ्या ऑफिसर्सची ट्रेनिंग, डिपार्टमेंटच्या सगळ्या ऑफिसर्सची ट्रेनिंग, जितके FPCs बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे ह्या सगळ्यांची बायो रिसोर्स सेंटर किंवा नॅचरल फार्मिंगची सगळी ट्रेनिंग हैदराबादला त्या इन्स्टिट्यूटमध्ये होती. माझी मशीन तिथेही लागलेली आहे. त्यांच्या इथनं आमचं व्हॅलिडेशन रिपोर्ट आलेला आहे की मेकॅनिकली पण मशीनमध्ये बायोलॉजिकल बनतात, मीडिया पण चांगला आहे आणि कल्चर पण चांगले सोर्स करून ठेवलेले. बायो रिसोर्स सेंटरमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन टाकू शकता. हे सोडून जर आता गव्हर्नमेंटचं सपोर्ट म्हणायचं तर नागपुरातली आपली इथली गोष्ट करायची तर आत्मा डिपार्टमेंट थ्रू सपोर्ट मिळाला. त्याच्या थ्रू आम्ही कलेक्टर ऑफिसला एक ऍप्लिकेशन टाकलं. मायनिंग फंड थ्रू आम्ही 2 मशीन डिप्लॉय केलेल्या आहेत. रामटेकला आणि मोद्याला 1-1 मशीन लागलेली आहे. तर एका मशीननी जवळपास तुम्ही 2000 acres केटर करू शकता जर 20 liters per acre बायोलॉजिकल वार्षिक वापरायला सांगितलं तरी. तर त्या एरियामध्ये तुमचे प्रामुख्याचे कोणते 5 पिकं आहे, त्या पिकांच्या संवर्धनासाठी बायोलॉजिकल कसे वापरायचे, कोणते कोणत्या वेळी वापरायचे, हे सगळं हँड होल्डिंग पण आम्ही गायडन्स म्हणून देतो. आणि 2 वर्षापश्चात जेव्हा एक सायझेबल किंवा एक मोठ्या क्वांटिटीमध्ये फार्मर सेम प्रॅक्टिसेसवर आणि बायोलॉजिकल वापरायला लागलं तर आम्ही प्रयत्न करू त्यांना मार्केट लिंकेजसाठी, कारण की रेसिड्यू फ्रीला एक वेगळं मार्केट आहे. ऑर्गॅनिक नॅचरल फार्मिंग आणि कन्व्हेन्शनल फार्मिंग तिघांचे वेगवेगळे मार्केट आहे. एक छोटं एक्झाम्पल द्यायचं तर आम्ही मिरचीच्या एका क्लस्टरवर आधी काम करत होतो. तिथे किलो मागे 2 रुपये जास्त आम्ही त्यांना गेल्या वर्षी मिळवून देऊ शकलो. सिमिलरली आपण बाकी जागी पण बघू शकतो. इनफॅक्ट आत्मामध्ये जो मी प्रोजेक्ट म्हटला तो ऍक्च्युली आम्ही रेसिड्यू फ्री चिलीसाठीच काय करता येईल, कारण की नागपुरात संत्रा आणि मिरची हे 2 चांगले आपले एक्सपोर्ट ओरिएंटेड क्रॉप्स आहेत, ज्याच्यावर आपण जर काम केलं तर आपल्याला नागपूरला अजून चांगल्याने काय म्हणतात रुरल अपलिफ्टमेंट मध्ये मी काही हातभार लावला याचं मला पर्सनली खुशी राहील. रेसिड्यू फ्री चिलीवर आपण ह्या 2 जागी काम करतोच आहे. अजून एक डिपार्टमेंट म्हणायचं तर महास्ट्राईडशी मी संपर्कात आलो काही दिवसांआधी. खूप फॅन्टॅस्टिक टीम आहे, ऍक्च्युली समजून घेतात काय नवीन इनोव्हेशन आहे. त्यांच्या थ्रू मी अवतीभोवतीचे जे कलेक्टर ऑफिसेस आहेत आणि त्यांचे आत्माचे डिपार्टमेंट

0: अगं मला तर वाटलं आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती असेल, पण तज्ज्ञांशी बोलून लक्षात येतं की अजून खूप काही शिकायचं आणि समजायचं बाकी आहे.
1: आता कळलं म्हणून स्वतःला 30 मार्क हा समजणं बंद कर.
0: बरोबर, मी ते बंद करतो, पण तू तज्ज्ञ विजय डोले सरांना विचारायचे आपले प्रश्न सुरू ठेव. हा
2: सर, आता आम्हाला सांगा की आपल्या युवमित्रांना आपण शेतीच्या दृष्टीनं व्यवसायाच्या दृष्टीनं नेमकं काय सांगाल?
3: जगात सगळीकडे भारत हा युथ कंट्री म्हणून ओळखला जातो. एव्हरेज एज आपल्या देशाची 28-30 कन्सिडर होऊन राहिली आहे, पण आपल्या देशात कास्तकाराची एव्हरेज एज 55 आहे. सो शेतीमध्ये युथ नाही जाते, ते जायची गरज आहे. प्रॉब्लेम हा आहे की माझ्या घरी 50 एकर शेती आहे, पण मला गावात नाही राहावं वाटत, कारण की खर्च कुठे करू, किंवा ती जी लाईफस्टाईल आजकाल फास्ट लाईफस्टाईल आपल्याला याच्यामुळे सगळीकडे बघायला मिळते, ही जी अप्रोच आहे हा कुठे ना कुठे बदलायची गरज आहे. गावातनं शहराकडे जे पलायन आहे याला थांबवायसाठी गावात आपण करतो आहे या गोष्टीचा स्वाभिमान जागवणे हा सगळ्यात महत्वाचा आहे. पहिले कम्युनिटी किंवा आपल्या शेतकरी बांधवांना काहीही नवीन शिकवलं जरी, हे पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर होणार आहे का? पुढची जनरेशन नाही आहे, मधात गॅप आहे. ज्या जनरेशनला शिकवायची गरज आहे की ही नॉलेज ट्रान्सफर नेक्स्ट जनरेशन पर्यंत जाईल, त्यांना टार्गेट करायचं आहे. राईट लीडर निवडून त्याला राईट गोल दिला तर तो त्याची मित्रसेना स्वतःच उभी करेल. मी एकटा सेनापती नाहीये, माझे सगळे शेतकरी मित्र आणि बांधव हे सगळे सेनापती आहे. ह्या सगळ्यांजवळ एक मित्रसेना आहे जमिनीत त्यांच्यासाठी कार्यरत, त्याला व्यवस्थित चालवणे. जसं मी म्हणतोय की आपल्याला युवाला एक गोल देणे गरजेचं आहे, तसंच आपल्याला आपल्या मित्रसेनेला गोल द्यायचं आहे की शत्रू सेना माझ्या शेतात पनपली नाही पाहिजे.
0: तर विजय डोलेजी, आपण वेळात वेळ काढून फार्म टू सिटी कार्यक्रमात आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती सगळ्या शेतकरी बंधूंना, म्हणजे ते युवा असो, आता सध्या परिस्थितीत काम करणारे नवीन शेतकरी असो किंवा अनुभवी शेतकरी असो, सगळ्यांसाठीच काही ना काही अशी आवश्यक गोष्ट आपण सांगून गेलात. यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढील योजनांसाठी मनापासून शुभेच्छा.
3: धन्यवाद.

0: तर रोहिणी, विजय ढवले सरांसोबतच्या चर्चेमधून एक गोष्ट कळली.
1: कुठली रे?
0: की आपल्या तरुण शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे डोस आणि विषारी फवारे मारणं सोडलं पाहिजे.
1: अगदी बरोबर. जैविक बुरशीनाशक आणि जैविक प्रॉडक्ट्सचा वापर करून शेतीला पुन्हा जिवंत करण्याची हीच खरी वेळ आहे शंतनू.
0: अगदीच. मातीला विषमुक्त बनवायचं असेल तर आपल्यालाही केमिकल मुक्त व्हावंच लागेल. एक महत्वाची गोष्ट तुला सांगायचीच राहिली.
1: कुठली रे?
0: अवघ्या 3 दिवसात 15 ऑगस्ट तारीख येते, म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन.
1: हो ना, मला लक्षात आहे शंतनू.
0: चला तर ऐकूया देशाच्या अभिमानाला दर्शवणारं एक छानसं गीत.

0: चला तर मग आजच्या मनोरंजक आणि माहितीपूर्ण फार्म टू सिटी कार्यक्रमातून मी रोहिणी
1: आणि मी शंतनू
0: घेतोय आपली रजा. भेटूया नवीन विषयासह
1: आणि नवीन तज्ञासह
0: आणि गाण्यांच्या सदाबहार मैफिलीसह.
1: सगळ्यांना येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपल्याच आवडत्या फार्म टू सिटी कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोवर सगळ्यांना
0: नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम फार्म टू सिटी हा ऐकलात. ठीक 8:45 समाचार आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको.

0: वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: खुशबू आने लगी तो जिंदगी और मौत का फर्क वो यूं समझा गई हमें। जिंदगी को बहुत प्यार हमने किया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हम।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कन्यादान या चित्रपटातलं नीरज यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि गायक स्वर मोहम्मद रफी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वटी लागू.
5: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
6: शनिवार 15 August रोजी सकाळी 8 ते 2:00 PM मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आर पार या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आहे. आता

0: साहसी।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
4: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे।
1: साहिर लुधियानवी यांचं गीत संगीतबद्ध केलंय SD बर्मन यांनी। चित्रपट मुनीमजी आणि गायक स्वर किशोर कुमार।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: अनारकली या चित्रपटातलं सी रामचंद्र यांचं गीत आहे, संगीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
0: श्रोते हो, कार्यक्रमातलं आता आपण शेवटचं गीत ऐकणार आहोत. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात शैलेंद्र यांचं गीत आहे. संगीत दिलंय SD बर्मन यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे इन्सान जाग उठा.

0: चांसा मुखड़ा क्यों शर्माया चांद सा मुखड़ा।
1: श्रोते हो, या बरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11:30 आणि 5 सेकंद झाली आहेत। आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत। मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते। शुभरात्री। FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी। जय हिंद।